सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो नमस्कार. आज सोमवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 11 शके 1948 म्हणजेच 1 जून 2026 सकाळचे 5:58 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: समाचार के साथ मैं मुनीश शर्मा.

चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. सुविचार आपण ऐकला. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली राजा बढे रचित भूपाळी आपण ऐकली. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही होती संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना, गायले अपर्णा केळकर यांनी. संगीत आहे अवधूत बाम यांचं.

श्रोते हो, जयश्री बेलसरे यांनी गायलेली ही होती शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत होतं अशोक पत्की यांचं. मंगलप्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी भक्ती रचना. ही रचना गायली गोविंदप्रसाद जयपूरवाले यांनी.

0: श्रोते हो, समूह स्वरातल्या या गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या कोकणामध्ये विविध फळपिका

0: फळांचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये कोकणची ओळख म्हणून आंबा, काजू, नारळ, सुपारी यांचा समावेश होतो. परंतु गेल्या काही वर्षापासून वातावरणामध्ये सातत्याने होणारे बदल आणि त्या अनुषंगाने रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढ उतार या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन देणाऱ्या बागायती फळपीक म्हणजे चिकू. चिकू या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचं हवामान मानवतं. यामध्ये उष्ण, दमट तसंच उष्ण आणि कोरडं या दोन्ही प्रकारचं हवामान चिकूच्या वाढीसाठी योग्य आहे. या पिकाला उत्तम ते मध्यम प्रतीचा पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आंबा काजू पिकांच्या तुलनेत चिकूला सुपीक जमीन आवश्यक असते. वर्कस जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास सेंद्रिय खतं जास्त प्रमाणात वापरावी. पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये उताराच्या दिशेने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. चिकू हे पसरणारं झाड आहे. उंचीच्या तुलनेत त्याचा विस्तार जास्त असतो. त्यामुळे दोन झाडांमध्ये आणि दोन ओळींमध्ये किमान 10 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. डोंगर उताराची तसंच कमी सुपीक जमिनीमध्ये लागवडीचं अंतर 7.5 बाय 7.5 मीटर ठेवावं. लागवडीसाठी 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदून हे खड्डे चांगली माती, 1 ते 4 घमेली शेणखत, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1/2 किलो नीमपेंड यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चिकू हे बागायती पीक असल्याने त्याची लागवड कोणत्याही हंगामामध्ये करता येते. मंडई, जमिनीची सुपीकता, वातावरण तसंच नियमित छाटणी याचा विचार करून चिकूची लागवड 7.5 बाय 7.5 मीटर तसंच 5 बाय 5 मीटर आणि 4 बाय 4 मीटर अंतरावर करता येते. चिकूच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काली पत्ती, पिली पत्ती, क्रिकेट बॉल, छत्री, DHS 1, DHS 2 यासारख्या जाती शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे कोकणचा विचार करता काली पत्ती ही जात कोकणामध्ये लागवडीसाठी उत्तम आहे. या जातीची फळं तुलनेने जास्त गोड असून त्यांना चांगला बाजारभावसुद्धा मिळतो. चिकूची लागवड ही कलमं लावून केली जातात. गुटी कलम तसंच मृदुकाष्ठ कलम अशा दोन्ही प्रकारची कलमं लागवडीसाठी उपलब्ध असतात. यामधून खिरणी या मूळकाडावर तयार केलेल्या मृदुकाष्ठ कलमांची निवड करणं जास्त योग्य आहे. लागवडीसाठी निवडलेलं कलम हे 1.5 ते 2 वर्षाचं आणि सुदृढ असावं. तसंच ही कलमं शासकीय अथवा नोंदणीकृत रोपवाटिकेमधूनच खरेदी करावीत. मंडई, लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक चिकूच्या कलमांना 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश तसंच 1 ते 2 घमेली चांगलं शेणखत द्यावं. त्यानंतर 20 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी या मात्रेच्या दुप्पट, तिप्पट, चौपट या प्रमाणात खतं वाढवत जावीत. मंडई, फळधारणेपासून 150 ते 160 दिवसात फळं काढणीला तयार होतात. तेव्हा मंडई, बाजारात मागणी असलेलं असं हे चिकूचं फळ आहे तेव्हा त्याची लागवड नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: चिकू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचन स्वर होता ऋचा गद्रे यांचा. या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपल्याला ऐकता येईल 2:00 PM. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: व्यक्तीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय? तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय? की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात. एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय? की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. आणि कधी कधी जेनेटिक पण असतं, म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात, आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात, आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात, आणि ती पण स्त्रीला जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्यावेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: ही नावं एकच. मग आता आम्ल वर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ॲसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा pH मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे pH मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील ॲक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. 8:40 आपण ऐकाल काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज आपण ऐकाल कवी अनिल यांच्या माझ्या प्रीतीच्या फुला या कवितेविषयी. लेखन जान्हवी भागवत यांचं. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा कुलकर्णी

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार. श्रोत्यो नमस्कार.
2: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
3: हो, तथा आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन, आम्लवर्षण ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य

0: सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, वेळ लक्षात असू द्या. आज सकाळी 8:40 आमचा कार्यक्रम काव्यांजली. 9 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल कोलवेट लँड याविषयी नेहा ताम्हणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते असे असतील, सुरुवातीला 12:00 प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद राईकर यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग गावती आपण ऐकाल. दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आमचे आजचे पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. 5:02 आपण ऐकाल गीतसंध्या. आज यामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात तन्वी गुंडे आणि विक्रांत आव्हाड यांचं कविता वाचन आपण ऐकाल. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. आज यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार मुंबई केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमानी वर्तक यांची मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकाल. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो.

0: आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
1: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. अशा ह्या ज्या दोन कामगिऱ्या होत्या, म्हणजे नेल्कोमधली कामगिरी किंवा एम्प्रेस मिलमधली कामगिरी, ही जी रतन टाटांनी घेतली, अर्थात या दोन्ही कंपन्या कालांतराने अडचणीत सापडल्या आणि आपण बघितलं की एम्प्रेस मिल आपल्याला त्यांना बंद करावी लागली, त्यामुळे या दोन अपयशी कामगिऱ्यांमुळे त्यांची खरं म्हणजे सुरुवात झाली होती. ज्याच्यामध्ये ते कारणीभूत नव्हते, परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या काळामध्ये या दोन उद्योग बंद झाले. ज्यांना काही त्यांच्या कामकाजाची पद्धती पोटत नव्हती, त्यामुळे त्यांना आयतच हातात कोलीत मिळणार होतात. जे आर डींच्या नेतृत्वाखाली टाटांची वाटचाल चालू होती, वेगवेगळ्या समूहातल्या कंपन्या प्रगती करत होत्या, मार्केट उद्योग जगतही बदलत होतं, नवीन नवीन गोष्टींचा परिचय होत होता, नवीन नवीन तंत्रज्ञान येत होतं आणि अनेक कंपन्यांकडे भरपूर रोख पैसा होता. करपूर्व नफा म्हणजे प्री टॅक्स प्रॉफिट जो आपण म्हणतो, तो जवळजवळ 250 कोटी रुपयाच्या वरती झाला होता त्या काळामध्ये. आणि गुंतवणूकदार जे होते त्यांचा पण टाटांवरती प्रचंड मोठा विश्वास होता. परंतु दुसरी एक अशी गोष्ट होती की हे जे नेतृत्व होतं, म्हणजे जे आर डी करत होते, ते आता वयोवृद्ध होत चालले होते, थकत चालले होते आणि वातावरणात त्यांच्या वारशाचा बद्दलचा प्रश्न कायम चर्चेला यायचा. अर्थात त्याच्याबद्दल अनिश्चितता होती, पण ही जी अनिश्चितता होती याचा नकारात्मक परिणाम पण व्हायचा. पण जे आर डींचं तसं काही अजून ठरत नव्हतं. मग कंपन्या वाहत जातील की काय अशी शंका यायला लागली. सचोटीचा मानदंडापासूनही काही कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम यायला लागले, काही कंपन्या त्या मानदंडांपासून झळायला लागल्या आणि काही कंपन्या भलतंच कुणीतरी ताब्यात घेईल की काय अशी भीती पण उद्योग जगतात व्यक्त व्हायला लागली. तशा अफवाही पसरायला लागल्या होत्या आणि प्रत्येक वेळेला जे आर डी ठामपणानं अशा अफवांचा इन्कार करत होते. पण आता टाटा इंडस्ट्रीजचा नवा अध्यक्ष नेमायचा आणि आपला वारस ठरवायचा आणि तेही लवकरात लवकर ठरवायचा, हे जे आर डींनी मनाने ठरवलेलं होतं. आता त्यावेळेला टिस्कोचे रुसी मोदी असतील किंवा नानी पालखीवाला असतील, हे आपल्यासाठी योग्य वारस ठरतील असं एका क्षणी जे आर डीनं वाटायला लागलं. नानी पालखीवाला जे होते, प्रख्यात कायदेतज्ञ, हे टाटा सन्सचे ज्येष्ठ संचालक होते, म्हणजे सिनियर डायरेक्टर होते आणि टिस्को आणि टेल्को या कंपन्यांचे पण उपाध्यक्ष होते, सिमेंट उद्योगाचे प्रमुख होते. परंतु काही त्यांची मतं जी होती ती सरकारविरोधी होती आणि सरकारविरोधी पक्षाचे ते समर्थक होते. अर्थात कुठल्याही देशामध्ये उद्योग सुरळीत चालण्यासाठी सरकारची सदिच्छा असणं आवश्यक असतं आणि त्यामुळे अशा व्यक्तीची निवड करून फारसं काही चालणारं नव्हतं. जे आर डींनी खूप विचारविनिमय केला, बराच सखल केला आणि शेवटी रुसी मोदींच्या नावाचा ते विचार करायला लागले. दरबारी सेठ पण होते, प्रचंड मोठं दिग्गज व्यक्तिमत्व होतं, एका कंपनीचे ते प्रमुख होते. तेव्हा दरबारींनी सांगितलं की मला टाटांचं मांडलिक म्हणून राहायचं नाही आहे आणि आपल्याला स्वतंत्रपणे या कंपन्या दिल्या जाव्यात. अर्थात हे सत्तांतर करणं, हा निर्णय करणं शक्यच नव्हतं. म्हणून मग रुसी मोदींना अध्यक्ष बनवायचं आणि त्यांचे सहाय्यक म्हणून रतन टाटांनी काम करावं असं एकदा जे आर डींच्या मनात आलं, तशी त्यांची इच्छाही झाली. परंतु टेल्कोमध्ये जे सुमंत मुळगावकर होते, ते पण एक खूप मोठं प्रभावी व्यक्तिमत्व होतं, त्यांनी त्याला हरकत घेतली. आणि शिवाय रुसी मोदींच्या नावाला पण बऱ्याच संचालकांची हरकत होती, कारण थोडासा त्यांचा स्वभाव काही वेळेला उद्धट असायचा असं लोकांचं म्हणणं होतं. त्यामुळे परिस्थितीने वेगळं वळण घ्यायला सुरुवात केली.
2: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.
3: सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
6: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
6: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
5: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहतय, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक आजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सर बातम्या। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी

0: अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपलासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहू न आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील

0: ही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यास सहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतले जातात. लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. 7:21 होत आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 1 जून. आजचा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो.

दुग्ध व्यवसायाचं महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. तसंच आजचा दिवस पालकांच्या सन्मानार्थ जागतिक पालक दिन म्हणूनही साजरा केला जातो. श्रोते हो, 1 जून 1929 रोजी विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम आणि केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर इथं स्थापना केली. 1 जून 1930 मुंबई पुणे दरम्यान दख्खनची राणी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजेच कवी बी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 मे 1872 सालचा. हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा राशिद उर्फ नरगिस दत्त यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 जून 1929 सालचा. नाटककार, दिग्दर्शक, गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 जून 1926 सालचा. हिंदी चित्रपट अभिनेते आर माधवन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 जून 1970 सालचा.

0: श्रोते हो, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृती दिन. 1 जून 1934 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अंध मूकबधीर असूनसुद्धा कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचा आज स्मृतिदिन. 1 जून 1968 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचाही आज स्मृतिदिन. 1 जून 1998 साली त्यांचं निधन झालं. लोकसत्ता दैनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचाही आज स्मृतिदिन. 1 जून 2006 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेजमधला किंवा दुसऱ्या स्टेजमधला किंवा तिसऱ्या स्टेजमधला हे तुम्ही कसं काय पडता येतात?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना, हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरं डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना, हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. तर 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज ओरल कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खर तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खर तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो, आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो, त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर टू जे वेस्टर्न वर्ल्ड, त्यामध्ये कोणीही नसतं, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे, आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे, आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी, दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
2: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार, आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयचच नाही असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले, असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी येतात? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज फोर पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
2: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 एज इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहीत नाही तुमच्या जोडण्यामध्ये कॅन्सर आहे, असेही लोक असतात. मला माहीत नाही आहे, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहीत नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वगैरे वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला, तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातं.

0: तिथे अल्सर आहे.
1: अच्छा.
0: सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी. तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो लोक यूपी बिहार वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्ष आधी मी टाटाला होतो आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी. वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडी करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो असे चट्टे दिसायला लागतात असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सरजनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशली असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटलं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतंय की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथोलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल तुमची दात खराब आहे तरी पण तुमचा गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
0: लिम्फ नोड्स, इंग्लिशमध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे पण आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामुळे घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठे आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठे आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: आणि नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टंट मेटास्टेसिस आपला टेक्निकल वर्ड आहे. म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत. पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात, लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो.

0: ते वोकल कॉर्ड स्वरंत्र असतात त्यामध्ये येतं. तर त्यामध्ये आलं तर आपला स्वरंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा, आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे अजून कुठे पसरलेला नाही तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे म्हणजे लंगमध्ये गेलेला आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, आज सकाळी 8:40 या कार्यक्रमात आपण ऐकाल कवी अनिल यांच्या माझ्या प्रीतीच्या फुला या कवितेविषयी. लेखन जान्हवी भागवत यांचं. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका 8:40 कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. अकराशे 43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते. मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ आणि सौंदर्यपूजक कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी एकूण 49 कविता लिहिल्या. त्यांच्या कविता ह्या दीर्घ कविता होत्या. त्या अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी कविताही होत्या. त्यांच्या माझी कन्या म्हणजेच या कवितेत ओळी अशा होत्या की गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. यामध्ये त्यांनी आपल्या रुसलेल्या मुलीची तिच्या वडिलांनी काढलेली समजूत इतक्या सुंदर शब्दात

शब्दबद्ध केली आहे की ते चित्र अगदी हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांच्या प्रणयपत्रिका 1891 मध्ये त्यांची ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यांचे फुलांची ओंजळ आणि पिकलं पान असे दोन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चाफा बोलेना चाफा चालेना या कवितेत त्यांनी मानवी भावना आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण केलं आहे. कवी बी यांचा आज जन्मदिवस. ऐकूया कवी बी यांची प्रसिद्ध चाफा बोलेना चाफा चालेना ही कविता.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली ही होती कवी बी यांची गीतरचना. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं महेंद्र कपूर यांनी. रचना होती आरती प्रभू यांची आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, गायली अनुराधा पौडवाल यांनी, संगीत अरुण पौडवाल यांचं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकाल कवी अनिल यांच्या माझ्या प्रीतीच्या फुला या कवितेविषयी. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं. सादर करते विवेक वानखडे. नक्की ऐका 8:40 आमचा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी.

यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 वाजता मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। ही तीनही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले.

0: तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियो रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है। ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है। यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं।
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथे काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140 स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27 नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हिमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामध्ये

0: हे चंद्र झोपल्या ग बाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. सकाळचे 8:41 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम काव्यांजली.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कडच्या नदीच्या थडीची,
1: मला आवडते वाट वळणाची,
0: मला आवडते वाट वळणाची,
1: सरघसरणीची पाय फसणीची,
0: लवणावरची पान बसणीची,
1: मला आवडते वाट वळणाची। नमस्कार श्रोते हो, मी संपदा
0: आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो।
1: जान्हवी, या कवितेच्या ओळीसरशी मन भूतकाळात गेलं ना ग?
0: हो ना, अगदी थेट बालभारतीच्या पुस्तकात जाऊन बसलं।
1: पावसानं भिजलेलं हिरवं रान आणि त्यातून लाल मातीची पायवाट, हे चित्र नकळत डोळ्यासमोर उभं राहिलं
0: आणि शाळेतले दिवसही लगेच आठवले।
1: शाळा हाच मुळी आनंदाचा प्रांत होता।
0: त्या आठवणी आयुष्याला पुरून उरतात असं म्हटलं तरच योग्य ठरेल,
1: कारण या आठवणी दिवसागणिक ताज्या होत जातात,
0: आपण त्यात गुंतून पडतो,
1: नकळत डोळे ओलावतात
0: आणि जीव हुरहुरतो।
1: श्रोते हो, आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल
0: यांच्या वाट या कवितेनं शाळेच्या वयात आपल्याला नेऊन सोडलं।
1: खरंच शाळेतले दिवस किती छान होते ना,
0: त्यासोबतचं आपलं जगणंही तितकं छान साधं सरळ होतं।
1: ना कशाची भ्रांत, ना कसला सोस, फक्त निखळ आनंद दिला शाळेनं
0: आणि शाळेतल्या कवितांनीही।
1: कवी अनिल यांची वाट ही कविता जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा पाण्यानं भरलेलं नदीचं पात्र आणि त्याच्या बाजूनं जाणारी हिरव्या गवतातली ही वाट,
0: डोक्यावरच्या निळ्या आकाशातले कृष्ण मेघ आणि रुजव्याचा हिरवा वास आपल्याला जाणवतो।
1: म्हणूनच प्रत्येक पावसात ही कविता आठवतेच।
0: हो ना श्रोते हो, साधे शब्द, साध्या भावना यांच्या संयोगानं तयार झालेली ही कविता आपल्याला आवडते।
1: त्यांच्या कवितेत निसर्गाची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात।
0: पण कवी अनिलांच्या कवितेतलं हे वर्णन केवळ निसर्ग वर्णन नाहीये,
1: तर निसर्गाशी साधलेला तो संवाद आहे।
0: हा संवाद त्यांच्या कवितांमधून आपल्याला सहज समजतो।
1: निसर्गाशी असलेलं त्यांचं हे नातं कवितेतल्या प्रसंगातून आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं।
0: इथे मला त्यांची एक कविता प्रकर्षानं आठवते।
1: कुठली ग?
0: रानराणी हे त्या कवितेचं नाव आहे। यात रानराणी एक स्त्री आहे असं समजून तिच्या शृंगाराची आणि कवीने पावसाला केलेल्या विनवणीची ही कविता आहे। आठवली का तुला?
1: आठवली तर। पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रानराणीला किती भिजवशील।
0: या शब्दांनी श्रोते हो, हिरव्या रानाचं ओलेपण आणखीनच सुंदर होऊन जातं। पुढे ते म्हणतात,
1: पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून न्हालेले केस बांधू दे एकदा सैल आंबाडा।
0: त्या धसमुसळ्या पावसाशी ही लाडिक तक्रार, लाडिक संवाद आपल्यालाही आवडतो।
1: स्त्रीच्या मनातल्या नाजूक भावनांचं प्रतिबिंब या कवितेत दिसतं।
0: यातली प्रत्येक ओळन ओळ आपणही कधीतरी अनुभवलेली असते, म्हणून ती जवळची वाटते।
1: पावसा पावसा लब ढगात, साख फुलांची कशिदा खडीची, घालू दे तंगशी चोळी अंगात।
0: पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू, चापून चोपून तिला नेसू दे।
1: पुढे ते म्हणतात, पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बावळीने वेणीत घातलाय गजरा।
0: पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा, दुरून न्याहाळ डोळे भरून।
1: श्रोते हो, पावसानं तृप्त झालेलं रान कवीच्या दृष्टीनं आपण पाहिलं तर ते आपल्यालाही अगदी असंच दिसेल।
0: रानराणीचा हा शृंगार मनाला मोहवतो।
1: मगाशीच आम्ही म्हटलं ना की त्यांची कविता साधे शब्द घेऊन येते,
0: तरीही ती मनाचा वेध घेते।
1: त्यांच्या कवितेत प्रसन्न अशा चेतन गुणोक्ती अलंकाराची चेतना जाणवत राहते,
0: म्हणूनच प्रत्येक प्रतिमा जिवंत होऊन डोळ्यासमोर येते।
1: कवी अनिल यांच्या कवितेची ही एक बाजू झाली,
0: पण आत्ममग्न विरह व्यक्त करणारी वीराणी, कोमेजून गेलेल्या मनाची व्यथा सांगणारी
1: अशी त्यांच्या कवितेची दुसरी बाजूही आहे।
0: श्रोते हो, त्यांच्या काही सुंदर कवितांची झालेली गाणीही सर्वश्रुत आहेत।
1: अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना।
0: कुणी जाल का सांगाल का सुचवाल का या कोकिळा,
1: केळीचे सुकले बाग असुनिया पाणी कोमेजली कवळी पान।
0: थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता,
1: वाटेवर काटे वेचीत चाललो।
0: आणि श्रोते हो, अशाच एका कवितेचं झालेलं गीत आता आपण ऐकूया आणि त्याविषयी नंतर बोलूया।

0: श्रोतेहो, या गाण्यातली नको जाऊ कोमे जुनं माझ्या प्रीतीच्या फुला ही ओळ ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की ही ओळ प्रेमाच्या त्या व्यक्तीसाठी आहे.
1: दुःखाचं ऊन सोसल्यावर सुखाचे दिवस येतील अशा आशयाची ही कविता असावी असं वाटतं.
0: पण श्रोतेहो, ही एका कामगार स्त्रीची व्यथा आहे. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला?
1: ग्रीष्माच्या भर उन्हात आपल्या तान्हुल्याला रस्त्याच्या शेजारी ठेवून
0: डांबरी रस्त्यावर काम करणाऱ्या एका कामगार स्त्रीला पाहून कवी अनिल यांना ही कविता सुचली.
1: आता या गाण्याची दाहकता तुमच्या लक्षात आलीच असेल.
0: तान्हुल्याला होणारा उन्हाचा त्रास तिचं हृदय विदीर्ण करून जातोय, म्हणून ती म्हणते,
1: वेळ झाली भर माध्यान्न माथ्यावर तळपे ऊन,
0: नको जाऊ कोमे जुन माझ्या प्रीतीच्या फुला.
1: ग्रीष्माचं ऊन किती दाहक असतं ते आपल्यालाही माहिती आहेच.
0: त्याची दाहकता त्या मुलाला सहन होणार नाही हे त्या आईला माहितीये.
1: त्याच्यासाठी तिचा जीव तळमळतो आहे,
0: म्हणून ती म्हणते,
1: तप्त दिशा झाल्याचारी भाजतसे सृष्टी सारी,
0: कसा तरी जीव धरी माझ्या प्रीतीच्या फुला.
1: उन्हाच्या दाहकतेनं त्या मुलाला चटके बसतायत, पण ती काहीही करू शकत नाही. ती हतबल आहे.
0: पण तिचं सारं लक्ष त्या मुलाकडेच आहे.
1: वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते,
0: चित्त इथे मम हळहळते माझ्या प्रीतीच्या फुला.
1: विस्तवाच्या ज्वाळेसारखे जळते वारे आजूबाजूला वाहतायत,
0: आणि तुझ्या फुलासारख्या नाजूक देहाला ते भाजून काढतायत.
1: आणि ते पाहून माझं मनही इथे जळतंय.
0: पण मी काय करू रे माझ्या प्रीतीच्या फुला?
1: तिची अगतिकता कवी अनिल यांनी नेमकी शब्दबद्ध केली आहे.
0: माध्यान्नीची पायात पडणारी तिची सावलीही बाळाचं उन्हापासून रक्षण करू शकत नाहीये,
1: त्याचं पांघरूण होऊ शकत नाहीये. म्हणून ती म्हणते,
0: माझी छाया माझ्या खाली तुझसाठी आसावली,
1: कशी करू तुझ सावली माझ्या प्रीतीच्या फुला.
0: दाटे दोन्ही डोळा पाणी आटे नयनातच सुकुनी,
1: कसे घालू तुझ आणुनी माझ्या प्रीतीच्या फुला.
0: नंतरच्या या ओळीत तिची अगतिकता तगमग बेचैनी आपल्याला पाहायला मिळते.
1: मुलाकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून येतंय,
0: पण या उन्हानं तेही सुकून गेलंय.
1: तुझी तहान हे पाणी भागवू शकत नाहीये.
0: अशा परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाहीये,
1: म्हणून ती चिंताक्रांत आहे.
0: निरभ्र आकाशाखाली तिला मृगजळ दिसतंय तेही फसव आहे.
1: तिची तगमग होतीये, पण परिस्थिती पुढे हतबल असलेली ती आई
0: आपल्या बाळाला आपल्या सोबत गाणं गुणगुणायला सांगते,
1: म्हणून शेवटच्या ओळी अशा आहेत,
0: मृगजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात
1: चल रंगू सारंगात माझ्या प्रीतीच्या फुला.
0: यात सारंग हा राग माध्यान्नी म्हणजेच भर दुपारी गायला जातो,
1: त्याचा उल्लेख चल रंगू सारंगात या ओळीत येतो.
0: श्रोते हो, आज खऱ्या अर्थानं हे गाणं कळलं ना? आणि नकळत तुमचेही डोळे ओलावले असतील.
1: कवी अनिल, संगीतकार यशवंत देव आणि गायिका उषा मंगेशकर या त्रयीनी हे गाणं अजरामर केलंय.
0: गीतातला भाव संगीतकार यशवंत देव यांनी पुरेपूर जपलाय,
1: आणि उषाताईंनी तो तसाच्या तसा समोर उभा केलाय.
0: यानंतर हे गाणं आपण जेव्हा जेव्हा ऐकाल तेव्हा अगतिक व्याकुळ झालेली ही आई तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच उभी राहील,
1: आणि हे गाणं मनाला चटका लावून जाईल.
0: श्रोते हो, अशा सुंदर भावगर्भ कविता लिहिणारे कवी अनिल यांचा परिचय आता थोडक्यात करून घेऊया.
1: 11 सप्टेंबर 1901 रोजी मूर्तिजापूर इथं जन्मलेले आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल.
0: BA LLB झाल्यानंतर न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं.
1: पुढे दिल्लीला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
0: फुलवात हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1932 साली प्रसिद्ध झाला.
1: या कविता संग्रहानं मराठी साहित्य विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.
0: पांडित्यपूर्ण संस्कृत प्रचुर शब्द यमक यावर त्या काळच्या कवींचा विशेष कटाक्ष असे.
1: अशा या काळात

0: कवी अनिल यांचा फुलवात हा कविता संग्रह हृदयी लाविली फुलवात अशा हळुवार ओळी घेऊन आला आणि या कवितांचं वेगळेपण, साधी सरळ भावस्पर्शी रचना
1: हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य सर्वांना भुरळ घालणारं ठरलं.
0: त्यानंतर प्रेम आणि जीवन हा कविता संग्रह 3 वर्षांनी रसिकांपुढे आला.
1: भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास,
0: पेरतेव्हा, सांगाती, आणीबाणी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
1: आणि त्या काळात नव्या वाटा जोखाळणारे कवी म्हणून कवी अनिल यांची ओळख निर्माण झाली.
0: प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक कुसुमावती देशपांडे या त्यांच्या पत्नी.
1: कवी अनिल आणि कुसुमावती यांनी एकमेकांना पाठवलेल्या पत्रांचा संग्रह
0: कुसुमानिल या नावानं प्रसिद्ध आहे.
1: मुक्तछंदातलं काव्य आणि दशपदी या काव्यप्रकारांचे ते प्रवर्तक होते.
0: 10 ओळींची स्वतंत्र रचना म्हणजे दशपदी.
1: तुझ्या विना, विराणी आणि जुई ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध दशपदी आहेत.
0: पाऊस पडून गेल्यावर त्यांनी रेखाटलेलं जुईचं मर्यादाशील लावण्य त्यांच्या जुई या दशपदीत आपल्याला पाहायला मिळतं.
1: त्यातल्याच या काही ओळी.
0: पावसाची सर ओसरून जाते,
1: उगास तुषार भिरभिरती,
0: इवल्या इवल्या फुली भरलेल्या
1: अंग निथळत्या जुई भोवती.
0: श्रोते हो, अकृत्रिम शैलीत लिहिलेल्या त्यांच्या या दशपदी रचना म्हणूनच पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.
1: त्यांच्या दशपदी या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे,
0: ज्यात 39 दशपदी रचना आहेत.
1: श्रोते हो, कवी अनिल यांच्या कवितांविषयी खरं तर पुष्कळ बोलता येईल,
0: पण वेळेअभावी त्यांच्या एका दशपदीनं कार्यक्रमाची सांगता करत आहोत. बैस जवळ ये बघ ही पश्चिम,
1: कोमल रंगी फुलली अनुपम,
0: ये नेत्री ते घेऊ साठवनी,
1: गालावरती गाल ठेवनी,
0: गगनी उगवला सायंतारा, उदासीनता विसर जगाची,
1: तुझाच मी तू माझी सदाची,
0: विरले हृदयांतरी बघ अंतर,
1: तू आणि कमी जवळ निरंतर,
0: गगनी उगवला सायंतारा, गगनी उगवला सायंतारा. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.
1: त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, काव्यांजली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 9:01 झालंय. आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया तारे जमी पर या चित्रपटातल्या गीतानं.

0: श्रोते हो, हे गीत होतं प्रसून जोशी यांचं तारे जमी पर या चित्रपटातलं. गायलं होतं शान अमीर खान आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया.

विशाल शेखर यांचं संगीत असलेलं हे होतं ओम शांती ओम या चित्रपटातलं गीत. गायलं होतं श्रेया घोषाल, अभिजित आणि सहकाऱ्यांनी, आणि शब्द होते जावेद अख्तर यांचे.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं इरशाद कामिल यांचं गीत। मोहित चौहान यांनी हे गीत गायलंय, संगीत आहे प्रीतम यांचं।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

पामेला जैन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे होतं विवाह या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे होतं प्रसून जोशी यांचं गीत हम तुम या चित्रपटातलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, निसर्गाचं संरक्षण करा, संवर्धन करा असं आपण नेहमीच म्हणतो, इतरांनाही सांगत असतो. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. या निसर्गाचं मूल्य कधीही पैशात होऊ शकत नाही याची आपल्याला पूर्ण कल्पना असते, पण तरी सुद्धा याच निसर्गातून आपण आर्थिक कमाईही करू शकतो. श्रोते हो, तुम्ही गोंधळलात ना? अहो, माझंही तेच झालंय. तर श्रोते हो, कोल वेटलँड म्हणजेच कोल आर्द्र भूमीने पुरवलेल्या सेवांचं मूल्यांकन याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय नेहा तामनकर यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आत्ताच मी असं म्हटलं की मी गोंधळलेली आहे, श्रोतेही कदाचित गोंधळलेले असतील, तर त्याविषयी आपण बोलणार आहोतच, पण आधी मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय. तुमचं शिक्षण, तुमचं बालपण याविषयी मला ऐकायला आवडेल.
1: माझं बालपण अतिशय निसर्गरम्य

0: असणाऱ्या दापोलीमध्ये गेलो. 12वी पर्यंतचं शिक्षण सुद्धा दापोलीमध्येच झालं.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स मी कोकण कृषी विद्यापीठामधून फॉरेस्ट्री या विषयामध्ये पूर्ण केलं.
1: अच्छा
0: त्यानंतर तिसऱ्या वर्षापासून डिग्रीच्या मला या विषयामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली आणि मग मी याच विषयामध्ये पुढे मास्टर्स करण्याचं ठरवलं.
1: अच्छा
0: तर मग मास्टर्स करायचं तर मग ते कुठून करायचं, तर
1: हाँ
0: मग भारतातले सगळ्यात चांगल्या युनिव्हर्सिटी मधून म्हणजेच केरला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि मग अखेर प्रवेश मिळाला
1: अच्छा
0: आणि मग मास्टर्स केरला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये सुरू झाला.
1: हाँ
0: विषय फॉरेस्ट्रीज होती.
1: मॅडम, मी त्याच विषयाकडे येणारच होते आता, की हा विषय जो तुम्ही निवडला आहे हा फार परिचित असा विषय नाही. हाच विषय का निवडलात तुम्ही? काय इंटरेस्ट वाटला या विषयामध्ये?
0: मला लहानपणापासून निसर्गाची आवड होती आणि दापोलीत असून सुद्धा की फॉरेस्ट्री विषयात सुद्धा पदवी घेता येते
1: हा
0: याबद्दल काही फार कल्पना मला सुद्धा नव्हती.
1: अच्छा
0: पण जेव्हा ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री हे 3 विषय समोर आले त्याच्यामध्ये मला फॉरेस्ट्री आवडीचा विषय वाटला, कारण हा काही फार परिचित विषय नाहीये, फार लोक ह्याच्यामध्ये येत नाहीत अजून सुद्धा. तर मग हाच विषय घ्यावा आणि मग ह्या विषयात मग सर्वोत्तम जी गोष्ट आहे ती करता येईल का हे बघावं
1: वाह,
0: म्हणून मग हाच विषय पुढे घेतला.
1: कंटिन्यू केला आणि त्या
0: हा
1: विषयातनं तुम्ही MSc केलंय. आता मी परिचय देताना असं म्हटलंच की कोल वेटलँड म्हणजे कोल आर्द्रभूमी या विषयामध्ये तुम्ही MSc केलेलं आहे, तर नेमका काय विषय आहे हा, याबद्दल सांगा.
0: तर MSc मी फॉरेस्ट्री या विषयात केली आहे आणि फॉरेस्ट्री मध्ये आपल्याला रिसर्च साठी एक टॉपिक किंवा एक ऑब्जेक्टिव्ह निवडावं लागतं.
1: अच्छा
0: तर मी केरळला असल्यामुळे माझे गाईड त्या वेटलँड मध्ये म्हणजे आर्द्रभूमी मध्ये पहिल्यापासूनच काम करत होते.
1: अच्छा
0: त्यांचा विषय वन्यजीव वाईल्ड लाईफ होता, पण बाकी तिथले जे लोकल लोक आहेत त्या लोकांना ह्या परिस्थिती संस्था ही जी संस्था आहे त्याचा काय फायदा होतो,
1: बरोबर
0: किंवा त्या लोकांना जेव्हा हे कळेल की आपल्याला सुद्धा याचा फायदा होतोय तेव्हाच त्याच्या संरक्षणासाठी ते प्रयत्न करतील.
1: बरोबर
0: तर मग हे कसं साध्य करता येईल, तर त्यासाठी आता ही नवीन एक पद्धत किंवा एक नवीन विचार आहे की ह्या निसर्गाच्या ज्या सेवा आहे त्यांचा आपल्याला कसा फायदा होतो, त्याचं कसं मूल्यांकन करता येईल,
1: बरोबर
0: त्यासाठी मग हा विषय माझ्या गाईडने सुद्धा मला सुचवला आणि मग त्याच्यामधून मग पुढे जसा जसा अभ्यास करत गेलो मग ते ऑब्जेक्टिव्ह फायनल करून हा विषयाला सुरुवात झाली.
1: आणि आता तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या बरोबर जे होते ते वाईल्ड ॲनिमल, वन्य प्राणी यांच्याविषयी अभ्यास करत होते, पण
0: हो
1: वन्य प्राणी जगण्यासाठी मला वाटतं हे सगळे रिसोर्सेस खूप महत्त्वाचे असतात,
0: बरोबर
1: आणि त्यामुळे ह्याचं जर जतन झालं तर ॲटोमॅटिक वन्य प्राणी जगणारच आहेत.
0: हो
1: त्यामुळे हा विषय जरी लोकांना परिचित नसला तरी या विषयाचं महत्त्व मला वाटतं खूप आहे, नाही का?
0: हो हो हो बरोबर. आणि लोकांना ही भाषा जरा जास्त समजू शकते.
1: हाँ हाँ खरी गोष्ट आहे.
0: खरी
1: आणि
0: गोष्ट.
1: प्रत्येकाने त्यामध्ये काही मास्टर्स करायला हवं असं नाही, आपला आपला खारीचा वाटा जर आपण निसर्गासाठी दिला तर मला वाटतं ही गोष्ट ही काही कठीण नाहीये. मॅडम, कोल आर्द्रभूमीबद्दल तुम्ही सांगितलंतच की तुम्ही कसा अभ्यास केलात, अजून काय सांगाल त्याबद्दल?
0: तर कोल आर्द्रभूमी जे आहे त्याला केरळचा भात कोठार असं म्हणतात, म्हणजे
1: अच्छा
0: केरळमधला जो महत्वाचा भात उत्पादनाचा जो सोर्स आहे तो एक कोल वेटलँड आहे, कारण त्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 13,000 हेक्टर आहे आणि इथे राहणाऱ्या लोकांचा जर मेन व्यवसाय बघितला तर तो मासेमारी आणि शेती आहे.
1: अच्छा
0: त्याच्यामुळे ह्या दोन सेवा अत्यंत महत्वाच्या ठरल्या माझ्या अभ्यासामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढची जी महत्वाची सेवा आहे ज्याबद्दल आपण फार बोलत नाही ती म्हणजे पूर नियमन. केरळ बद्दल आपण बघतो की केरळमध्ये सतत पूर येत होते काही वर्षांपूर्वी, तर त्याचं कारण तेच होतं की हे ज्या पाणथळ जमिनी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे जे पाणी येत आहे ते स्टोअर करण्यासाठी
1: जागाच
0: जागा
1: नाही.
0: शिल्लक नाही, त्याच्यामुळे मग ते पाणी इकडे तिकडे जसं भरत गेलं आणि मग ते परिणाम सगळ्यांनी बघितले. त्यासाठी या ज्या पाणथळ जमिनी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण हे पाणी स्वतःकडे साठवून ठेवतात. तर
1: बरोबर
0: ह्याचं मूल्यांकन कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न म्हणजे मला सुद्धा आला होता की हे कसं करणार.
1: सांगा बरं, याचं मूल्यांकन कसं केलं जातं?
0: तर याचं मूल्यांकन मी माझ्या वेळी ज्या प्रकारे केलं ते असं होतं की एवढं जर पाणी आपल्याला साठवायचं झालं म्हणजे आर्टिफिशियल काहीतरी करून तर
1: हाँ
0: आपल्याला खूप मोठे धरणं बांधावी लागतील,
1: बरोबर
0: तर मग ते नदीचं पाणी जे आहे ते एका ठिकाणी कुठेतरी थांबवता येईल. पण असं करणं तसं प्रॅक्टिकली शक्य नाहीये,
1: आणि
0: पण तरी
1: खर्चिक पण आहे,
0: आता हा पण तरी आता काहीतरी मार्ग शोधायचा,
1: काढायलाच
0: मग
1: हवा.
0: तसं असा मार्ग शोधला आणि

0: तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ असं जर करायचं धरण बांधायचं झालं तर त्याच्यासाठी 25 दशलक्ष डॉलर एवढा खर्च येऊ शकतो. एवढं पाणी आहे ते जे कोल वेटलँड स्वतःमध्ये साठवून ठेवतात.
1: बाप रे, म्हणजे हे खर्चिकच आहे साठवणं सुद्धा.
0: हा
1: त्यापेक्षा ते बाय नेचर जर होत असेल तर
0: हो
1: त्यासाठी
0: हो
1: मदत करणं हे केव्हाही चांगलं.
0: खूप गरजेचं आहे.
1: खरंय खरंय.
0: आता तर संरक्षण दिलेलं आहे कोल
1: अच्छा.
0: वेटलँडला पूर्णपणे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंस्ट्रक्शन किंवा कुठलाही दुसरा
1: त्याला धोका
0: कुठला
1: नाहीये
0: कुठल्याही
1: आता.
0: गोष्टीसाठी आता कोल
1: चा
0: वेटलँड्स
1: वापर
0: मध्ये
1: नाही करत.
0: वापर होऊ शकत नाही. ती आणि मासेमारी फक्त.
1: अच्छा अच्छा. हा मॅडम, MSc झाल्यानंतर आता तुम्ही याच विषयामध्ये PhD करायचंही ठरवलेलं आहे, तर त्याविषयी सांगा की आता नेमका सखोल अभ्यास तुम्ही काय करणार आहात या संदर्भात.
0: तर आता PhD साठी मी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून मध्ये एनरोल केलेलं आहे. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा मला माहित नव्हतं कशामध्ये मला काम करता येईल, म्हणजे गाईड किंवा रिसोर्सेस अशा अनेक गोष्टी असतात.
1: बरोबर.
0: पण इंटरव्ह्यूच्या वेळीस मी म्हटलं होतं की मला कांदळवन विषयावर काम करायची इच्छा आहे. मग माझ्या गाईडने माझ्यासाठी जेवढं काही शक्य होते रिसोर्सेस तेवढं मॅनेज करून मला कांदळवनावर काम करण्याची मुभा दिली
1: अच्छा.
0: आणि मग मी रत्नागिरीच्याच कांदळवनावर अभ्यास करण्याचं ठरवलं.
1: ओके. म्हणजे एवढं सगळं तुम्ही शिकला केरळ मध्ये जाऊन आणि पुन्हा आपल्या
0: हो
1: मायभूमीतच
0: हो
1: येऊन या सगळ्याचा अभ्यास करताय, नाही का? ही खूप
0: हो हो
1: आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण.
0: हो हो
1: मग नेमका काय अभ्यास यासाठी तुम्ही करताय, कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतोय?
0: तर आता मास्टर्स मध्ये जसं मी कोल आर्द्रभूमीचं मूल्यांकन केलं
1: हाँ.
0: तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ज्या कोल वेटलँड्स आपल्याला प्रोव्हाइड करतात त्या सेवा मी तेव्हा घेतल्या होत्या म्हणजे अभ्यासासाठी. तर त्याच्यामध्ये मेन होतं की मासेमारी, पर्यटन आणि तिथे शेतीला अनुसरून बाकीही काही गोष्टी आहेत ज्याचं मूल्यांकन होतं.
1: अच्छा.
0: तर हा तर ते सगळं मूल्यांकन तेव्हा कोल आर्द्रभूमीचं केलं होतं. पण
1: ओके.
0: त्याच्यानंतर आता जेव्हा विषय रत्नागिरीचा आला तेव्हा आपल्याकडे असणाऱ्या कांदळवन हा विषय घेऊन आता पुढे अभ्यास सुरू केला आहे.
1: अच्छा.
0: तर कांदळवनांचं सुद्धा अनेक वेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, म्हणजे जसं की आपण मासेमारी सुद्धा म्हणलं तर त्याचा सुद्धा कांदळवनांचा वाटा खूप महत्वाचा आहे. पण
1: अच्छा.
0: आता मी ज्या सेवांचा अभ्यास करीये त्या रेग्युलेटिंग सेवामध्ये येतात.
1: बर.
0: तर रेग्युलेटिंग सेवा म्हणजे जी परिस्थिती आपली जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टम चालवण्यासाठी ज्या निसर्गाच्या आत म्हणजे निसर्ग स्वतःमध्ये ज्या अनेक सेवा निर्माण करतो
1: बर.
0: तर त्यापैकी मी ज्या सेवांचा अभ्यास करते त्याच्यामध्ये येतं कार्बन सिक्वेस्ट्रेशन.
1: अच्छा.
0: आता जे आपण सगळं ग्लोबल वॉर्मिंग किंवा कार्बनचं जे हवेतलं प्रमाण वाढलंय याविषयी आपण जे बोलतो तर ही जी जंगलं आहे ती हवेतला कार्बन स्वतःमध्ये शोषून घेऊन तो त्यांच्याकडे स्टोअर करतो. म्हणजे जेवढं जंगल वाढेल तेवढा हवेतला कार्बन कमी होईल असं एक गणित जे
1: एक्झॅक्टली.
0: आपण मांडतो.
1: हा
0: तर
1: हा हा
0: त्यामध्ये कांदळवनांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे.
1: मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की या सगळ्या अनुषंगाने तुम्ही PhD करता आहात आणि त्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की कार्बन स्टोरेज. आणखीन कोणकोणत्या विषयांचा अभ्यास तुम्ही या सगळ्या PhD मध्ये करताय?
0: तर मी मास्टर्स मध्ये असताना मी लोकांशी बोलून जेवढी माहिती गोळा करता आली ती माहिती आणि जे काही ऑलरेडी लोकांनी काम करून ठेवलं होतं त्याचा वापर करून मी मूल्यांकन केलं. पण आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट डेटा अवेलेबल आहेत तर सध्या मी त्याचा वापर करून या ज्या रेग्युलेटिंग इकोसिस्टम सर्व्हिसेस आपण म्हणतो नियमन सेवा ज्याचा कुठल्याही वेगळ्या प्रकारे आपल्याला माहिती मिळू शकत नाही तर त्यांची माहिती मिळवण्यासाठी आता मी सॅटेलाइट डेटाचा वापर करते. तर त्यातलं पहिलं होतं कार्बन सिक्वेस्ट्रेशन. तर त्याच्यासाठी मी पूर्ण कांदळवनांचा अभ्यास स्वतः जाऊन सुद्धा केला आणि आता मी मॉडेल वापरून सुद्धा त्याचा अभ्यास करते. आणि त्याच्यानंतर मृदा संवर्धन जसं म्हटलं की कांदळवनांची जी मुळं असतात ती जमीन किंवा ती माती आहे ते साठवून ठेवतात.
1: अच्छा.
0: तर त्यामध्ये ते कशा प्रकारे त्यांचं महत्व काय आहे याचा सुद्धा मी अभ्यास करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चक्रीवादळ किंवा स्टॉर्म सर्जेस असं म्हणतात की लाटा एकदम उसळतात किंवा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे किनारी भागांमध्ये होणारे आपत्ती आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा कांदळवन त्यांचं
1: खूप
0: महत्व
1: मोठा रोल
0: काय
1: आहे.
0: आहे. हा तर हे सुद्धा मी हे म्हणजे हे तीन ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या सगळ्याचा मी अभ्यास करते.
1: वा वा. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये की जे आपण करायला हवंय ते म्हणजे झाडं लावा, नाही का? साधं सोपं गणित असं आहे की तुम्ही झाडं लावा, झाडं लावलीत तर तुमचं पर्यावरण नीट राहील. आणि जे आता तुम्ही म्हणालात ते जे ग्लोबल वॉर्मिंग आणि या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत

0: त्याचा परिणाम कमी व्हायला नक्कीच मदत होईल.
1: नक्कीच मदत होईल.
0: आता मॅडम तुम्ही असं म्हणालात की रत्नागिरीमध्ये तुम्ही काम करताय हे तर तुम्ही सांगितलंतच, आणि निसर्गाच्या इकोसिस्टीमबद्दल तुम्ही बोललात की त्यांच्याही सर्व्हिसेस असतात, आणि ज्यातून आपण मगाशी मी सुरुवातीला म्हटलं असं की आपण मनी मेकिंग करू शकतो, आर्थिक कमाई करू शकतो, काय सांगाल त्याबद्दल?
1: तर त्याबद्दल आता एक नवीन मार्केट निर्माण होते, त्याला कार्बन ट्रेडिंग असं म्हणतात.
0: बर.
1: तर त्याचं इन शॉर्ट मध्ये असं आहे की जेव्हा इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता, तर त्याच्यामधून खूप प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतं.
0: ओके.
1: आणि हा वाढलेला कार्बन आणि इतर जे ग्रीन हाऊस गॅस म्हणतात, ज्याच्यामुळे आपलं तापमान वाढतंय किंवा या सगळ्याचं जे परिणामाचं जे कारण आहे, ह्या सगळं इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधून उत्सर्जन होतं. तर हे कार्बन जे लोक स्टोअर करतात किंवा ज्या देशांमध्ये ज्याची जंगलं हे स्टोअर करतात, त्या लोकांना ते इंडस्ट्रीवाले पैसे देतात किंवा त्याला कार्बन क्रेडिट असा एक शब्द आहे.
0: अच्छा.
1: हे पूर्ण वर्ल्डचंच हे जे युनायटेड नेशन्स किंवा या सगळ्यांच्या ज्या एकत्र मीटिंग होतात, COP वगैरे म्हणतात, हे रेग्युलेशन सगळे तिथून झालेले आहेत की तुम्ही ह्या कंट्रीमध्ये जर तुम्ही एवढं कार्बन तुम्ही उत्सर्जन करताय, तर तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही एवढं कार्बन स्टोअर पण केलं पाहिजे.
0: करा. ओके.
1: ओके. तर
0: अच्छा.
1: जसं आता भूटान बद्दल आपण ऐकलं असेल, तर भूटान ही कार्बन निगेटिव्ह कंट्री आहे, म्हणजे त्यांचं कार्बन उत्सर्जन पेक्षा त्यांचं कार्बन स्टोअर जास्त त्यांचा देश करतो.
0: क्या बात है.
1: तर हे भारतासाठी खूप जास्त चॅलेंजिंग आहे बाकीच्या देशांपेक्षा, कारण आपली लोकसंख्या आणि रिसोर्सेस जे वाटा जो लोकसंख्येकडे येतोय तो खूप जास्त कमी आहे.
0: बरोबर बरोबर.
1: तर हे जास्त चॅलेंजिंग भारतासाठी आहे.
0: अच्छा. म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर प्रत्येक वेळी आपण असं म्हणतो की मला काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे प्रत्येकाला पैसा कमावणं हेच उद्दिष्ट असतं मला वाटतं सगळ्या गोष्टींमध्ये, पण तरी पण असं असतं की मी काहीतरी वेगळं करतोय, तर असं काहीतरी वेगळं करून बघायला पण काही हरकत नाही, नाही का? मला आता मॅडम असं सांगा की आता तुम्ही म्हणालात की कार्बन उत्सर्जनाचं स्टोरेज करायचं, पण म्हणजे नेमकं काय करायचं असतं?
1: कार्बन स्टोअर जे झाडांचं जे बायोमास येतं किंवा झाडांचं जे पूर्ण वजन असतं, त्याच्यामध्ये 50% कार्बन असतो. तर ह्याचे जेव्हा आपण मूल्यांकन करतो तेव्हा त्यांचा बायोमास काढून त्यांचा 50% कार्बन म्हणजे जो टन्स मध्ये जो होतो, आणि याचं व्हॅल्युएशन पर टन होतं की काही डॉलर्स मध्ये ठरलेलं आहे जी पूर्ण वर्ल्डची एक किंमत असते पर टन कार्बनचं एवढी एवढी किंमत आहे. तर जेव्हा तुम्ही एवढा टन कार्बन तुमच्याकडे स्टोअर करून त्याचं पूर्ण व्हॅल्युएशन करून दाखवता, तेव्हा त्या टनची जी काही किंमत आहे ती तुम्हाला दरवर्षी मिळते. तर हे असं आता इंडियामध्ये सुरू झालेलं आहे ऑलरेडी.
0: अच्छा. अच्छा. बरं बरं बरं. आणि या सगळ्याचा बेस पुन्हा एकदा आपल्या निसर्गाकडे आणि आपल्या झाडांकडेच येतो.
1: हो. दुसरा ह्या म्हणजे आताची जी समस्या आहे हवामान बदल, याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. झाडं लावणं आणि झाडं जगवणं हा एकच आता आपल्याकडे पर्याय आहे.
0: म्हणजे तुम्ही सिमेंटची जंगलं करताना जी झाडं तोडली जात आहेत, तर ती जेव्हा तोडली जात आहेत त्याच पद्धतीने ती लावली पण पाहिजेत, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण प्रगतीकडे जातोय असं म्हणावं लागेल. नाहीतर या पद्धतीने प्रगती करताना दुसऱ्या बाजूने अशी अधोगती होईल आणि या सगळ्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आरोग्यावर नक्कीच होतो
1: खूप प्रमाणात. म्हणजे आपण आता बघतोच आहे की एखादी जर नैसर्गिक आपत्ती आली तर नुकसान हे साधारणतः जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत आपल्यासारखे यांनाच जास्त भोगावं लागतं.
0: बरोबर आहे. म्हणजे पुन्हा खेड्याकडे चला, पुन्हा निसर्गाकडे चला, हे जे मला वाटतं एक सर्कल आहे, पूर्णपणे सर्कलच आहे हे, की ज्याला आपण बाजूला सारून प्रगती करतोय असं म्हणत पुढे चाललो होतो, तर ही जी तुम्ही प्रगती करताय तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींचे हात हातात असणं महत्वाचं आहे, नाही का?
1: हो हो. अत्यंत महत्वाचं शाश्वत प्रगती ज्याला म्हणतात त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
0: क्या बात आहे. खूपच काय म्हणायचं, एक चांगला संदेश या तुमच्या अभ्यासातून मला दिसतोय, आणि हेच जर केलं तर मला वाटतं आपल्या पुढे जी पिढी आहे त्या पुढच्या पिढीला एक शाश्वत आयुष्य मिळू शकतं चांगल्या पद्धतीने, नाही का? मॅडम खरं सांगायचं तर खूप वेगळा विषय होता आणि तुम्ही खूप सहज सोपा करत तो आणताय, आणि तो आता चांगल्या पद्धतीने माझ्या लक्षात यायला लागलाय की जे मी सुरुवातीला मीही जरा गडबडले होते. तर कांदळवन तुम्ही म्हणालात तसं की रत्नागिरीच्या आसपास खरंच खूप आहे, कारण खाड्या रत्नागिरीच्या आसपास आहेत आणि सहज कांदळवनं आपल्याला दिसतात, तर या कांदळवनाच्या संरक्षणासाठी काय काय

0: उपक्रम राबवले जातात त्याबद्दल सांगा.
1: तर तांदळवन कक्ष म्हणून आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक पूर्ण वेगळी सेल अस्तित्वात आहे पूर्ण मुंबईसाठी. तर त्यांचे वेगवेगळे उपक्रम खरं तर आपल्या रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जातात. तर त्यातलंच एक उपक्रम असा होता की त्याला म्हणतात की कम्युनिटी कन्झर्वेशन, म्हणजे
0: अच्छा.
1: लोकांच्या मदतीने केलेलं कन्झर्वेशन. तर याच्यामध्ये आपलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी पर्यटनाला चालना देऊन तिथल्या लोकांना एक रोजगार निर्माण करून दिलाय की ज्यामुळे ते ह्या कांदळवनाचा

0: त्यांनी या लोकांपर्यंत एक दुवा जोडून दिल्यासारखं दिलेलं आहे.
1: अच्छा
0: त्याच्यामुळे या निमित्ताने ते कांदळवनाचं संरक्षण पण करतात आणि त्यातून त्यांना रोजगार सुद्धा मिळतो.
1: रोजगार निर्मिती होते,
0: हो,
1: बरोबर आहे. एखाद दोन उदाहरणं सांगू शकाल?
0: एक जो सगळ्यात जुना प्रकल्प आहे मला वाटतं अंजर्लेमध्ये सुद्धा आहे, आणि एक सोनगाव म्हणून एक खेडजवळ गाव आहे ज्याला मगरींचं गाव म्हणून ओळखलं जातं,
1: अच्छा.
0: कारण तिथे ते जे जंगल आहे कांदळवन आहे तिथे मगरी येतात आणि दिसतातच सगळ्यांना. तर
1: बर
0: मग ते एक अट्रॅक्शन ठेवून तिथे सुद्धा हे सुरू केलेलं आहे.
1: बर
0: आणि नाचणे तुम्हाला माहिती असेल
1: हो.
0: रत्नागिरीमधलं, तिथे सुद्धा हे अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे.
1: अच्छा, म्हणजे ही एक पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही म्हणताय उपक्रम,
0: हो हो हो
1: बरोबर
0: हो
1: ना? म्हणजे त्या ह्याने लोक
0: हो
1: येतील आणि तिथून तुम्हाला आर्थिक कमाई होऊ शकते
0: हो
1: आणि
0: हो
1: कांदळवनही जपली जाऊ शकतात,
0: जपली जातात. हो,
1: बरोबर आहे. आणखी काय सांगाल?
0: आणखी मला वाटते वेगवेगळ्या प्रकारच्या शेती होतात ना कांदळवनामध्ये, जसं खेकड्यांची सुद्धा मला वाटते शेती होते कांदळवनामध्ये, ते सुद्धा आपल्याकडे सुरू आहे.
1: बर
0: आणि कोळंबी प्रकल्प सुद्धा आपल्याकडे सुरू आहे ज्यामुळे लोकांना रोजगार मिळतो.
1: बरोबर
0: आणि कसं आहे, आपण जेव्हा आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टींमधून आपल्याला इनकम मिळत असतं तेव्हा आपण म्हणू शकतो की निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, पण
1: बरोबर.
0: जी लोक तिथे राहतायत आणि त्यांना जर दुसरं काहीच
1: साधन
0: सोर्स
1: नाही.
0: किंवा मार्ग नसेल तर त्यांना सुद्धा असा मार्ग जेव्हा आपण देऊ तेव्हाच त्याचं संरक्षण करण्यासाठी ते पुढे येतील.
1: बरोबर आहे, अगदी तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कारण आज आपण बघतो असं की शिक्षण घेतल्यानंतर मला शहरातच जायचं आहे नोकरीसाठी
0: हाँ,
1: आणि मला एसीत बसून नोकरी करायची आहे, असं
0: करायचे.
1: एक
0: हाँ,
1: स्वप्न आजकाल तरुण पिढी बघत असते.
0: बघत
1: पण
0: असते.
1: मला
0: हो,
1: असं
0: खरं
1: वाटतं
0: आहे.
1: की आपल्या आसपासच इतकी साधनं आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही डोळसपणे बघितलं
0: हो,
1: तर तुमचं गावही जपलं जाईल, तुमचा निसर्गही जपला जाईल आणि तुम्हाला जे आर्थिक कमाई, म्हणजे परत म्हटलं तसं की पैसा हेच आपलं उद्दिष्ट, की शिकतोय तर जगण्यासाठी आपल्याला ते लागतंच, तर
0: हो.
1: तेही तुम्हाला तुमच्या गावात राहून करता येईल. आणि अशी जर दृष्टी आपण ठेवली तर मला वाटतं हे काही अशक्य काम नक्कीच नाही आहे.
0: नाही, नक्कीच नाही.
1: मॅडम, हे सगळं तुम्ही आत्ता सगळं सांगताय की या पद्धतीने सगळं केलं पाहिजे. जर खरंच या तुमच्या विषयामध्ये कुणाला काही अभ्यास करायचा असेल या पद्धतीने जसं तुम्ही आत्ता करताय, पण आर्थिक कमाई ही करायची असेल, मला स्वतःला माझ्या आसपास जे आहे त्यातून ते सांभाळून काहीतरी करायचं असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय केलं पाहिजे त्यांनी नक्की?
0: तर या विषयात जर शिक्षण घ्यायचं असेल किंवा या विषयात जर अभ्यास करायचा असेल तर जसं कुठलाही रिसर्च करताना तुम्हाला खूप वाचावं लागतं, तर
1: बरोबर.
0: पहिल्यांदा तेच आहे की पूर्ण आजूबाजूच्या परिसंस्था तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत आणि पूर्ण जगामध्ये जे काही आधुनिक प्रकारे काम चालतं या सगळ्या विषयांमध्ये ते समजून घेतलं पाहिजे, आणि मग ते तुमच्या जवळपासच्या परिसंस्थेवर कसं तुम्ही लागू करू शकता आणि तुमची परिसंस्था त्या लेवलला कसं नेऊ शकता, त्या लेवलला तुम्ही कसं तुमची परिसंस्था प्रेझेंट करू शकता हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं तुम्हाला खूप जास्त जे रिसर्च पेपर किंवा संशोधन पत्रिका ज्या असतात ते जेव्हा तुम्ही वाचत राहाल तेव्हा मग तुम्हाला हे नवीन नवीन तंत्रज्ञान आणि नवीन जे काही
1: गोष्टी
0: मार्ग
1: क्लिक
0: आहेत,
1: होत राहतील.
0: हा, निसर्गाला वाचवण्यासाठी किंवा निसर्गाचे जे महत्व आहे ते कसं वेगवेगळ्या प्रकारे आता लोकांसमोर येतंय ते मेन तर असं आहे की वाचणं गरजेचं आहे खूप जास्त. अभ्यासाला म्हणाला तर जसं आता मी म्हणलं की मी फॉरेस्ट्री मध्ये MSc केलं, तर तसंच वाईल्ड लाईफ मध्ये सुद्धा असतो, एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा, या विषयामध्ये सुद्धा तुम्ही MSc करू शकता. पण ती डिग्री झाली आणि मग रिसर्च करायचा आणि वेगळा विषय घ्यायचा तर मग तेच आहे की तुम्ही वाचणंच गरजेचं आहे,
1: बरोबर आहे.
0: कारण डिग्री फक्त तुम्हाला काही सिलेबस असेल तेवढंच शिकवणार, पण असं वेगळं जर काही विचार करायचा आहे तर मग खूप जास्त वाचायला
1: पाहिजे,
0: वाचायला चालना दिली पाहिजे.
1: बरोबर आहे. म्हणजे त्या गोष्टीमध्ये जर सखोल अभ्यास करायचा असेल तर त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न आणि तुमचं वाचन हे खूप महत्वाचं
0: हाँ,
1: ठरतं.
0: खूप जास्त.
1: आता मॅडम, पुढचा माझा प्रश्न होता की यातून मला मनी मेकिंग करायचंय, तर मग ते कसं करायला पाहिजे त्याबद्दल पण सांगा.
0: आता मी जसं म्हणलं कार्बन ट्रेडिंग वगैरे हे जे आता नवीन मार्केट डेव्हलप होत आहे, तर हे मार्केट अजून इंडिव्हिज्युअल लेवलला काम करत नाहीये. म्हणजे आता जसं आता हे 4-5 वर्षांपासूनच सुरू झाले
1: बरोबर.
0: तर हे असं इंडिव्हिज्युअल लेवलला अजून काम करत नाहीये, त्याच्या खूप जास्त अटी वगैरे आहेत की एवढं एवढं तुमचं क्षेत्रफळ असेल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. पण आता ते हळूहळू डेव्हलप होईल तर तो एक मार्ग आहे. आणि मग आता हे पर्यटन किंवा हे ज्या प्रकारे जे मार्ग

0: आहे, त्यातून सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर आता शिक्षणच घेतलं तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे, प्रोफेसरशिप आहे,
1: बरोबर.
0: कन्सल्टन्सीज आहेत, की जे ग्रीन बिझनेसेस आहेत त्यांच्या कन्सल्टन्सीज आहेत, किंवा तुम्ही सायंटिस्ट म्हणून सुद्धा यामध्ये काम करू शकता. आणि नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीमध्ये काम करतात कन्झर्वेशनसाठी.
1: हो.
0: आणि मग जर तुम्हाला तसं इंडिव्हिज्युअली काम करायचं असेल तर फंडिंग देण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या युनायटेड नेशन्स किंवा अनेक कंट्रीज आहेत ज्या तुम्हाला
1: बरोबर.
0: फंडिंग प्रोव्हाइड करतात. पण त्यासाठी तुम्हाला काय प्रोजेक्ट आहे तो तुमचा पूर्ण तयार करून मग ते ऍप्लिकेशन द्यावं लागतं.
1: बरोबर आहे.
0: पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फंडिंग मिळू शकतं इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा.
1: ओके. थोडक्यात मला असं वाटतंय की इच्छा तिथे मार्ग. जर तुम्हाला या क्षेत्रात खरंच काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला मार्ग तर मिळणारच आहेत. आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात की मेन प्रश्न असतो की फंडिंग, फंडिंग जर
0: हो
1: नसेल तर तुम्ही काम नाही करू शकत.
0: हो हो
1: तर या क्षेत्रामध्ये जर काम करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला आवड असेल तर तुम्हीचा विचार नक्कीच करायला हरकत नाही.
0: नक्कीच.
1: मला वाटतं एक करिअर म्हणून असाही विचार होऊ शकतो, किंवा तुम्ही म्हणालात तसं अभ्यास, रिसर्च आणि वैज्ञानिक दृष्टीने याचा विचार होऊ शकतो, नाही का?
0: हो होऊ शकतो.
1: मॅडम, तुम्ही अभ्यास जो काही केला तो खरोखरच एक वेगळा विषय आणि वेगळा रस्ता तुम्ही निवडलाय आणि त्यामध्ये तुम्ही पुढे चालला आहात. पण मग हे समजा एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला करायचे की त्याला यातलं काहीच माहीत नाहीये, तर त्याला तुम्ही काय गायडन्स काय द्याल की कसं या मार्गात यावं?
0: तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याकडे ज्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रात सुद्धा, त्या सुद्धा फॉरेस्ट्री या एक वेगळ्या स्वतंत्र विषयामध्ये आपल्याला बॅचलर्सची डिग्री देतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला मास्टर्स करायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. जर महाराष्ट्रात करायचं असेल तर सीईटी असते त्याची सुद्धा एक, आणि किंवा दुसऱ्या राज्यात करायचं असेल तर जे आपलं ऍग्रिकल्चर बोर्ड आहे ज्याला एएसआरबी म्हणतात, तर ते JRF अशी नावाची एक परीक्षा कंडक्ट करतात.
1: बर.
0: त्याच्यामधून तुम्ही महाराष्ट्र बाहेरच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. शिवाय ज्या केरळ, जसं आता मी केरळला केलं MSc,
1: हाँ,
0: तर त्यांच्या कॉलेजच्या सुद्धा एक वेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स होतात,
1: बर.
0: तर तुम्ही त्याही देऊ शकता. आणि जर PhD ला म्हणलात तर PhD चं सुद्धा तसंच आहे, की जर तुम्हाला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज मधून करायचं असेल तर त्यांच्या परीक्षा होतात.
1: अच्छा,
0: आणि आता मी जिथून करते ते रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे
1: ओके.
0: ते कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येत नाही, ते इन्स्टिट्यूट आहे. तर ते स्वतःची त्यांची एक परीक्षा आणि इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. तर मग तुम्हाला तो परीक्षा आधी क्लिअर करावी लागते आणि मग
1: बर.
0: तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर करावा लागतो,
1: ओके
0: आणि
1: ओके.
0: मग तुम्ही PhD ला ऍडमिशन घेऊ शकता. मग अकॅडमिकली डिग्री मध्ये जर ऍडमिशन घ्यायचंय तर ही त्याची पूर्ण प्रोसेस आहे.
1: ओके.
0: आणि मग तुम्ही काम कशात करणार हे मग तुमचं स्वतःचं, तुमचं जे आवड आहे,
1: हाँ
0: हाँ,
1: हाँ
0: किंवा तुम्हाला जी इच्छा आहे त्यानुसार मग तुम्ही त्याच्यामध्ये
1: विषय
0: तुमचा
1: निवडू
0: विषय निवडू
1: शकता.
0: शकता.
1: अगदी
0: हाँ
1: अगदी मॅडम. मला वाटतं हे उत्तर खूप साऱ्या लोकांना मदत करेल की ज्यांना या सगळ्याची आवड आहे. आणि तुम्ही जसं या विषयामध्ये PhD करू इच्छिताय तर तसे अनेकही जण अजून येतील आणि या विषयामध्ये अजूनही काही काही रिसर्च करतील,
0: हो.
1: नाही का?
0: अजून एक गोष्ट म्हणजे असं मला वाटतं की डिग्री फक्त नावासाठी जर घ्यायची असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काम करायचंय, किंवा एक तुमच्या स्वतःची जी परिसंस्था आहे त्याला एक वेगळं रिकग्निशन मिळवून द्यायचंय, तर मग ते जे प्रयत्न आहे ते खूप वेगळे आहेत. आणि
1: बरोबर.
0: तुम्हाला नुसती डिग्री पाहिजे असेल तर तो एक वेगळा मार्ग आहे, पण जर काम करायचं असेल तर मग ती मेहनत तशी घ्यावी लागेल, त्याच्यासाठी मग खूप अभ्यास आला.
1: बरोबर आहे. आणि अभ्यासाला कधीच पर्याय नसतो.
0: पर्याय नाही. हो
1: मॅडम, खूप छान माहिती तुम्ही दिली आहे, तुम्ही केलेला अभ्यास, आणखीन आपल्या नंतर जर कोणाला काही करायचं असेल तर त्यासाठी कसं तुम्ही पुढे जावं याविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं. एकंदरच निसर्ग वाचवा आहे जे मी सुरुवातीला म्हटलं, तर मला वाटतं की नुसता अभ्यास अभ्यास मी करते असं म्हणण्यापेक्षा त्या अभ्यासाबरोबर तुम्ही म्हणालात तसं की आपल्या परिसंस्था जर वाचल्या तर आपल्यालाही त्याचा उपयोग होईल, फायदा होईल, आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही आपण एक चांगलं निरामय आयुष्य देऊ शकतो, नाही का?
0: हो खरे.
1: खरंच मॅडम, एका वेगळ्या विषयाची तुम्ही आम्हाला माहिती करून दिलीत. म्हणजे या निसर्गाच्या ज्या इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत त्यांचा जर आपण वापर केला तर आपण यातून आर्थिक कमाई करू शकतो, वेगळा अभ्यास करू शकतो, आपली एक वेगळी ओळखही त्यानिमित्ताने होऊ शकते आणि एक वेगळा आर्थिक स्रोतही त्यानिमित्ताने आपल्याला मिळू शकतो. मला वाटतं या सगळ्याचा विचार करता खरं

0: प्रयत्न करायला काय हरकत आहे, बरोबर ना?
1: बरोबर, वैयक्तिक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपण करू शकतो आणि ज्यांना शिक्षण घ्यायचंय ते सुद्धा यामध्ये स्वतःच एक वेगळं काम करून निसर्गासाठी एक योगदान करू शकतो.
0: वा वा, याच नोटवर मॅडम आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप वेगळ्या पद्धतीची माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: आणि मला सुद्धा या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: श्रोते हो, कोल वेटलँड याविषयी नेहा ताम्हणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दहा वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया सोंगाड्या या चित्रपटातल्या गीतानं.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी.

0: श्रोते हो, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गीत गायलं होतं. गीत होतं दादा कोंडके यांचं, चित्रपट होता सोंगाड्या आणि संगीत होतं राम कदम यांचं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पानखडे.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. राम कदम यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
4: दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी,
5: शनिवारी आणि रविवारी
3: शेती, पशुसंवर्धन,
4: मत्स्य संवर्धन, कीर्तन
5: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
4: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
5: संध्याकाळी 7:30 वाजता.
3: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून,
5: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
4: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
3: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.

0: लाजू नको।
1: जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं गीत। दादा कोंडके यांच्या या गीताला संगीत होतं राम कदम यांचं।

0: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
0: अफाट अथांग पसरलेला समुद्र
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
0: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
0: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया राम राम गंगाराम या चित्रपटातलं राजेश मुजुमदार यांचं गीत. राम लक्ष्मण यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
2: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात तुम्ही तुम्हाला आवडणारी गीतं तर आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीने आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। तुमच्या या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो, त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या प्रतिक्रियांची आणि तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यांचीसुद्धा।

श्रोते हो, हे गीत होतं तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं. गायलं होतं उषा मंगेशकर यांनी आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: श्रोते हो, 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गाणी, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहणार आहोत श्रद्धांजली। तेव्हा नक्की ऐका 11:05 गाता रहे मेरा दिल। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 11:00 आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, काल ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं. आज त्यांनी गायलेली गाणी ऐकून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. सुमन कल्याणपूर हे नाव जरी उच्चारलं तरी श्रोते हो, सुमन कल्याणपूर हे नाव जरी उच्चारलं तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तितकाच आठवतो तो त्यांचा मधुर आवाज.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1938 ढाका इथं झाला. त्यांचे वडील बँकेत नोकरीला होते. त्यांची मुंबई इथं बदली झाली आणि त्यामुळे सुमनताई कुटुंबासोबत मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं. त्यांना चित्रकला आणि संगीत ह्या दोन्हींची खूप आवड होती. पण मुंबईत आल्यानंतर संगीताची आवड वाढली, त्यामुळे त्यांनी लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. नंतर त्यांचं लग्न रामानंद कल्याणपूर यांच्याशी झालं आणि सुमन हेमाडेच्या त्या सुमन कल्याणपूर झाल्या आणि याच नावानं पुढं गायिका सुमन कल्याणपूर म्हणून सुपरिचित झाल्या.

श्रोते हो, 1950 दशकात त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं. 1953 साली प्रदर्शित शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटासाठी त्यांना गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटातली गीतं ऐकून त्यांना मंगू या हिंदी चित्रपटात गाण्यासाठी विचारलं गेलं. ही संधी त्यांना ओ पी नय्यर यांनी दिली. हे पहिलं गाणं अंगाई गीत होतं. त्यानंतर 1954 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दरवाजा, या चित्रपटातली 5 गाणी गायची संधी त्यांना मिळाली आणि इथूनच त्यांच्या हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात कारकिर्दीला सुरुवात झाली. श्रोते हो, सुमन कल्याणपूर हे नाव घेतलं की लगेच आठवतं ते त्यांचं नाना करते प्यार तुम्हीसे करबलठे हे गाणं. या गाण्यांना त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि रसिक श्रोत्यांच्या मनात मानाचं स्थानसुद्धा मिळालं.

पसंत आहे मुलगी या चित्रपटातलं गीत वसंत प्रभू यांच्याकडे गायलं आणि त्यानंतर पुत्र भावायसा, एकटी, मानिनी, अन्नपूर्णा अशा अनेक चित्रपटातली गीतं त्यांनी त्यांच्याकडे गायली आणि ती गीतं आणि सुमन कल्याणपूर दोघेही लोकप्रिय झाले.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकतोय सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गाणी, आणि ही आहे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं एका पिढीला अक्षरशः वेड लावलं. जिथे सागरा धरणी मिळते असं म्हणत प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीजा सुवासाची कर परसात, असं म्हणणारी सासूरवाशीण, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपलं गबाई ही अंगाई, कशी गवळण राधा बावरली ही गवळण, सांज आली दुरातुनी क्षितिजाच्या गंधातुनी हे विरहगीत, नाविकारे वारा वाहेरे केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर, अशी भावगीतं, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, जगी जास कोणी नाही त्यास देवा आहे

देव माझा विठू सावळा यासारखी असंख्य भक्तिगीतं, उठा उठा चिऊताई या लाडक्या मुलांनो यांसारखी बालगीतं, श्रोते हो, अशी विविध मराठी गाणी गाऊन सुमन कल्याणपूर यांनी रसिक श्रोत्यांना अक्षरशः न्हाऊ घातलं. आज जरी त्या आपल्यातून गेल्या असल्या तरी या सगळ्या गाण्यातून त्यांची आठवण रसिक श्रोत्यांना येतच राहणार आहे.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली. त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजाशी मिळता जुळता होता, त्यामुळे अनेक वेळा त्यांनी गायलेली गाणी लताबाईंचीच आहेत असं समजलं जायचं. पण या गोष्टीचा त्यांनी आपल्या गायनावर अजिबात परिणाम होऊ दिला नाही. त्यांच्या वाट्याला आलेली गाणी त्या मनापासून गायल्या. मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांनी अनेक लोकप्रिय गीतं गायली. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अनेक गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत आणि ती आजही तितकीच ऐकावीशी वाटतात.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांची कारकीर्द बहरली ती मुख्यतः रोशन आणि शंकर जयकिशन यांच्या संगीतानं. पण असं जरी असलं तरी मदन मोहन, कल्याण जाननजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, हेमंत कुमार, एस डी बर्मन, नौशाद यांच्याबरोबरची त्यांची गाणी लक्षणीय होती. आता ऐकवणारे नौशाद यांच्या संगीतानं सजलेलं हे गाणं.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी तब्बल 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. मराठी हिंदीबरोबरच पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, कन्नड, भोजपुरी, ओडिया ह्या भाषांतसुद्धा त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.

श्रोते हो, मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार सुमन कल्याणपूर यांना मिळाला होता. त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीची दखल घेत भारत सरकारनं 2023 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. अनेक दशकांपर्यंत आपल्या मधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमन कल्याणपूर आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी आणि त्यांचा आवाज संगीतप्रेमींच्या आठवणीत कायम जिवंत राहील. भारतीय संगीत विश्वातील त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील. श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली म्हणून आमच्या श्रोत्या आणि आमच्या अनेक कार्यक्रमांच्या संहिता लिहिणाऱ्या अर्चना देवधर यांनी एक कविता लिहिली आहे. कविता अशी आहे, मृदुल करांनी तार छेडिता सुमनस्वरांनी भावफुलांची वेल बहरली रसिक अंगणी मत्त केतकी दरबळ पसरे रानो माळी वाऱ्यावरती लकेर घुमली 10 पिंगा घालत माहेराचा आठव आला केशव माधव नंदलालही सुरात भिजला संतजनांची अभंगवाणी कंठी रुळता भक्ती मधला नाद अनाहत घुमत राहिला तुझ्या स्वरांनी चित्रे झाली सहज बोलकी तुझ्या स्वरांनी चित्रे झाली सहज बोलकी स्वरवीणेची जुळत राहिली तार नेमकी निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला वात्सल्याचा स्पर्श जाहला अंगाईला सुमन सूर हा लोकार्थाने असेल विरला सुमन सूर हा लोकार्थाने असेल विरला रसिकजनांच्या काळ जात तर अखंड उरला शब्दांमधला बकुळ गंधया उरात जपला स्मरणरंजनी केवळ आता जीव गुंतला. श्रोते हो, इतकी सुंदर श्रद्धांजली सुमनताईंना अर्चनाताईंनी दिली आहे. सुमन कल्याणपूर या आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या गाण्यांच्या रूपानं त्या आपल्यात सदैव राहणार आहेत. सुमन कल्याणपूर यांना मनोमन श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमातून मी सोनाली कानेटकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीत संध्या। आज या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत। 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी। आज या कार्यक्रमात आपण ऐकाल तन्वी गुंडे आणि विक्रांत आव्हाड यांचं कविता वाचन। आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 6:35 आपण ऐकाल लोकसंगीत। 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमानी वर्तक यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल। रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत, 10:00 रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकू शकाल। श्रोते हो, हे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोते हो, यानंतर 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते। परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार। 12:00 सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ। त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे।
2: थोड्याच वेळात ऐकूया वनिता मंडळ।

आपणत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गम्मत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांचे कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी, मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणारे माणिक वर्माच बरं का हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे कामं करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचे, नाही हो, दोन वाक्य मला बोलता येणार नाहीत, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 त्या आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण

गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचो आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सी आर व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते. आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसतं. अहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे. तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर, तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पदं ही गायला अत्यंत अवघड. आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाची झाली, म्हणजे पहिली परत तीच. स्वयंवरमधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नरशार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृतची गोपाला ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा त्याच्यावरतीच आहे ते, तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिक हो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही

0: खूप महत्वाचं आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृता हुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
1: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत, आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत
0: आजही लागतात,
1: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो ही भक्तिगीतं ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे, म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा, पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीतं रेकॉर्ड करा. आणि मग बाळ माट्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही, आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिकताईंचं गाणं ऐकून, बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य त्याच तालमीवर त्याच रागावर त्याच चिजेवर त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे, सुरांच्या पलीकडे, तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते, त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशक अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावं ना, तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा, क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु आणि फुललेला निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसले होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम वाहवा यायची, आणि खूप जोरात वाहवा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या. लोकांना कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते. गाण्याचं होईल काहीतरी म्हणत, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. म्हणजे ते म्हणाल्या काग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी.
0: वा वा,
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात है.

0: शोभताताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचं आहे हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच आहे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचं आहे तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावर पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहिती? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळ, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लढी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना, म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिकवरून आहे ते निश्चित झालं. वा.

0: रसिकहो, माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक
1: आहेत. अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अहो अशी प्रासंगिक गीत तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेलं आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे, सांगीतिक प्रवास, तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्या वेळेला त्या ऐन बहरात होत्या, त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिकताईंना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते, पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाऱ्याच्या पुढे यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलत होत, लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या, आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहवेना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काही उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटत. इतकं रसिकांचं प्रेम फार, म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार, कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बीए ला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
0: किती विश्वास होता ना,
1: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा, एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला, आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कोलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा न्यूटनचा ढीग होता, इतका प्रचंड विश्वास. आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची, ते पहिलं गाणं क्षणभर उघडं नयेनं देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही ताळी आली आणि जे काही लोकांना
0: डोळ्यात पाणी आलं.

पण हे सगळे गीतप्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील, पण त्यातही

0: आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार, सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं, की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याची बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस, ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिकताई गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या आणि घरातले सगळे नुसते रडत होते.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशीही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता, वंद्यगान देवता.

0: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललितलेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघेजणं आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला ते आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणिक माझी उंचीही भराभर वाढली.

एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीक माझी उंची भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते. माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधीकधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती, पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एकसुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. 2 वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली 2 नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्यायेण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले,

0: अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची, माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळाफुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड, तुटून पडलेलं होतं पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललित लेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

संगीतसृष्टीचं आणि आपल्यासारख्या संगीतरसिकांचं अतोनात नुकसान झालं, अतोनात हानी झाली, ते म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं, तसंच ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पंडित चंद्रकांत लिमये यांचंही दुःखद निधन झालं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये चंद्रमोहिनी, जयध्वनी अशा रागांची निर्मिती करून आपल्या प्रतिभेनं संगीतविश्व समृद्ध करणारे आणि मराठी संगीत रंगभूमीवर कट्यार काळजा धुसली या सुप्रसिद्ध नाटकामध्ये गुरु पंडित वसंतराव देशपांडे यांच्यानंतर खास साहेब आफताब हुसेन ही व्यक्तिरेखा साकारून ही भूमिका अक्षरशः जगलेले ज्येष्ठ शास्त्रीय गायक, एक उमदा कलावंत पंडित चंद्रकांत लिमये यांचं निधन झालं, त्यांना विनम्र आदरांजली.

श्रोतेहो, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं तसा आणखीन एक स्वर अनंतात विलीन झाला, तो म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा. शब्दांच्या गाभ्यातला अर्थ, त्या अर्थाला बिलगून असलेल्या सगळ्या भावभावना आपल्या अत्यंतिक गोड, मधुर आणि निर्मळ, नितळ अशा स्वरांच्या सहाय्यानं, आवाजाच्या सहाय्यानंच आपल्यासारख्या रसिकांच्या हृदयापर्यंत अतिशय हळुवारपणे, अलवारपणे पोहोचवण्याची विलक्षण क्षमता होती ती म्हणजे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

अरे संसार संसार असं म्हणत संसाराचं तत्वज्ञान उलगडणारा हा मधुर स्वर अनेक प्रकारच्या गीतांमधून लीलया विहरत राहिला. अनेक प्रकारची गीतं सुमनताईने गायली. त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतला प्रवेश मात्र मनोरंजक होता, पण मराठीमध्ये मराठी भावगीत गायनाची सुरुवात मात्र झाली ती म्हणजे ग.दि. माडगुळकर यांच्या गीतापासून.

या चित्रपट सृष्टीचं म्हणा किंवा संगीतसृष्टीचं दार सुमनताईंना उघडलं गेलं आणि त्या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. मराठी माणसाच्या मनामध्ये सुमनताईंनी स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. गदिमांच्या शब्दांना त्यांनी आपल्या स्वरांनी जे लेणं चढवलं ते आजही तितकंच नवीन आणि सुंदर वाटतं. तर रिमझिम झरती श्रावणधारा हे जेव्हा आपण गाणं ऐकतो तेव्हा आजही आपलं मन आणि आभार हे भरून येतं. त्याचप्रमाणे केतकीच्या बनी सारखं गाणं किंवा इतरही अनेक गाणी यामधून त्यांचा शास्त्रीय बाज देखील जाणवतो.

संगीत क्षेत्रातला असा दैवी आणि सुरेल सुमनस्वर आज शांत झालाय. सुमन कल्याणपूर यांनी फक्त मराठी किंवा हिंदीच नाही तर बंगाली, पंजाबी, कानडी अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आणि भाषेच्या सीमा ओलांडून सूर सार्वत्रिक कसे असतात याची जाणीव करून दिली आणि वेगवेगळ्या गीतांच्याही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लिलया विहार केला.

श्रोते हो, सुमनताईंच्या या योगदानाची दखल घेत सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. हा केवळ एक सन्मान नव्हता तर कित्येक दशकं सुमनताईंनी जपलेल्या सांगीतिक निष्ठेचा गौरव होता. आज सुमनताई आपल्यामध्ये नाहीत,

आणि एक सांगायचं म्हणजे त्या पुरस्काराच्या वेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की माझे रसिक गाण्यावर प्रेम करणारे चाहते यांना कधी मी माझी गाणी माझा आवाज यांचा विसर पडला नाही आणि खरोखरच तो पडणारही नाही जरी ते आपल्या आज नसल्या तरी त्यांच्या गाण्यांच्या स्वरूपात नेहमीच अजरामर राहतील आणि तो मखमली आवाज पुन्हा एकदा रसिकांच्या मनामध्ये तसाच घर करून राहील. सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना विनम्र भावांजली.

0: श्रोत्याच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित चंद्रकांत लिमये आणि ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून केला. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्याआधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ. घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस.

आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53 रुपये 50 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3113 रुपये 50 पैसे, मुंबईत 43 रुपये 50 पैशांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3067 रुपये 50 पैसे, कोलकात्यामध्ये 53 रुपये 50 पैसे रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3255 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंड फॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1 रुपया 50 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 13 रुपये 50 पैसे प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9 रुपये 50 पैसे प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटप ही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये, तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठी

जेई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीएसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे

0: प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घरं किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता MSP लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43° सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिव छत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया.

अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित. आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
3: निखळ मनोरंजन करणारे चित्रपट आठवायचं ठरवलं तर मराठी लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे हे नाव सहज आठवतं. तिचा मूळचा स्वभाव खेळकर आणि निर्मळपणे साऱ्या गोष्टींकडे पाहण्याची वृत्ती असं आहे. दूरदर्शन, नाटक, लघुपट ते सदाबहार चित्रपट अशी झेप तिने सहजपणे घेतले. साहजिकच त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रपटात पडतं. खदाखदा हसायला लावणारा तिचा विनोद नाही आहे, पण मनमुराद आनंद देणारा, चेहऱ्यावरती प्रसन्न हसू आणणारा विनोद ती आपल्या समोर ठेवते. तिचे चष्मे बद्दूर आणि कथा हे चित्रपट वैयक्तिकरित्या मला खूप आवडतात. वास्तविक तिचे स्पर्श, साज, दिशा यांसारखे चित्रपट मध्यमवर्गीय जीवन टिपणारे आणि मनाला भिडणारे चित्रपट आहेत. शिवाय दूरदर्शनसाठी

0: असलेले अनेक बालपट आणि अनुभवपटांची यादी पण मोठी आहे. यातील अनेक विषयावरती लघुपट, मुख्य म्हणजे मुलं, ड्रगग्रस्त तरुणाई, पर्यावरण, स्त्री सबलता अशा अनेक विषयांवरती तिने चित्रपट केले. अनेक देशी विदेशी पारितोषिकं मिळवली. पण मी श्रोत्यांना सांगायला निवडलाय चित्रपट तो म्हणजे कथा. दीप्ती नवल आणि नसिरुद्दीन शाह आणि फारुख शेख यांच्या सहज अभिनयाने रंगलेला हा अगदी साधा चित्रपट. कुठेही तामझाम नाही, किमती गाड्या नाही, देश विदेशातलं चित्रीकरण नाही, तरीही एक कल्ट सिनेमा झालाय. प्रसन्नपणे थिएटर बाहेर यायचं असेल तर हा चित्रपट जरूर पहा, अर्थात आता यूट्यूबवर न चुकता पहावा. पद्मभूषण लेखिका दिग्दर्शक सई परांजपेचा मास्टरपीस म्हणावा असा हा चित्रपट. खरं मुंबईच्या चाळीची पार्श्वभूमी, तो काळ जेव्हा सुशिक्षित तरुणांना नोकरीच्या मर्यादित संधी असत. साधे सरळ वागणारे, दारं उघडे ठेवून जगणारे चाळकरी, एकमेकांच्या घरात डोकावणारे शेजारी, पण जिव्हाळ्याने भरलेले जगणे. उठपटांग कामाला प्रतिष्ठा नव्हती, साधी स्वप्न होती, पण त्याचवेळी चलाखीने गोष्टी हडप करणारे, बडबोले किंवा फुशारक्या मारून इम्प्रेशन मारणारे तरुणही दिसू लागले होते. राजाराम जोशी एका कंपनीत कारकून असतो, शेजारच्या खोलीतील सध्याच्या प्रेमात पडलेला असतो, पण तिला ते दाखवू शकत नसतो. संकोचानं आपलं प्रेम प्रकट करू शकतो. त्याच सुमारास वासुदेव नामक तरुण एखाद्या वादळासारखा चाळीमध्ये दाखल होतो. राजारामशी मैत्री करून त्याच्याच खोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहू लागतो. आपल्या खूप वरपर्यंत ओळखी आहेत, आपण कोणी मोठे असामी आहोत असं भासवत चाळीतील लोकांना प्रभावित करत असतो. शेजारच्या संध्यालाही तो आपल्या जाळ्यात ओढतो. त्याचं स्मार्ट राहणं, बोलणं याची मोहिनी सर्वांवरच पडते. साहजिकच संकोची राजाराम हिरमुसला होतो. लोकांकडून पैसे गटवण्यात वासुदेव चलाख असतो. संध्याला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी साखरपुड्याची तारीखही निश्चित होते. चाळीचा समारंभ करायचा असतो, त्यामुळे चाळ सजवले जाते, सगळे खुश असतात. संध्याकाळी ठरलेली वेळ निघून गेली तरी वासुदेवचा पत्ता नसतो. संध्याच्या घरचे चिंतेत पडतात, आता काय होणार, तो येणार नाही याची कुणकुण काहींना लागलेली असते. इथलं सारं गुंडाळून पैसे घेऊन दुबईला पोबारा करायचा त्याचा इरादा असतो. संध्या सबनीसच्या घरच्याचा धीर सुटू लागतो. राजारामाला अत्यंत दुःख होतं. तो सबनीसांच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगतो, मी संध्याशी लग्न करायला तयार आहे आणि तिला मान्य असेल तर. खरं तर घरच्यांना राजाराम आवडत असतो, पण लेकीचा कल पाहून ते गप्प बसतात. संध्याला हे पसंत नसतं, तिला वाटतं की आपल्या उपकार म्हणून तो लग्न करायला तयार झालाय तेव्हा नको. शिवाय वासुदेव आणि ती बरेच जवळ आलेले असतात. पण तो तिला सांगतो की नाही, माझी अशी भावना मुळीच नाही आहे, माझं तुझ्यावर पहिल्यापासून प्रेम होतं आणि नंतर साखरपुडा होतो.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात चिकू लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या कोकणामध्ये विविध फळपिकांचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये कोकणची ओळख म्हणून आंबा, काजू, नारळ, सुपारी यांचा समावेश होतो. परंतु गेल्या काही वर्षापासून वातावरणामध्ये सातत्याने होणारे बदल आणि त्या अनुषंगाने रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढउतार या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन देणाऱ्या बागायती फळपीक म्हणजे चिकू. चिकू या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचं हवामान मानवतं. यामध्ये उष्ण, दमट तसंच उष्ण आणि कोरडं या दोन्ही प्रकारचं हवामान चिकूच्या वाढीसाठी योग्य आहे. या पिकाला उत्तम ते मध्यम प्रतीचा पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आंबा काजू पिकांच्या तुलनेत चिकूला सुपीक जमीन आवश्यक असते. वर्कस जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास सेंद्रिय खतं जास्त प्रमाणात वापरावी. पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये

उताराच्या दिशेने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. चिकू हे पसरणारं झाड आहे. उंचीच्या तुलनेत त्याचा विस्तार जास्त असतो. त्यामुळे दोन झाडांमध्ये आणि दोन ओळींमध्ये किमान 10 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. डोंगर उताराची तसंच कमी सुपीक जमिनीमध्ये लागवडीचं अंतर 7.5 बाय 7.5 मीटर ठेवावं. लागवडीसाठी 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदून हे खड्डे चांगली माती, 1 ते 4 घमेली शेणखत, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1/2 किलो नीमपेंड यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चिकू हे बागायती पीक असल्याने त्याची लागवड कोणत्याही हंगामामध्ये करता येते. मंडळी, जमिनीची सुपीकता, वातावरण तसंच नियमित छाटणी याचा विचार करून चिकूची लागवड 7.5 बाय 7.5 मीटर तसंच 5 बाय 5 मीटर आणि 4 बाय 4 मीटर अंतरावर करता येते. चिकूच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काली पत्ती, पिली पत्ती, क्रिकेट बॉल, छत्री, DHS 1, DHS 2 यासारख्या जाती शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे कोकणचा विचार करता काली पत्ती ही जात कोकणामध्ये लागवडीसाठी उत्तम आहे. या जातीची फळं तुलनेने जास्त गोड असून त्यांना चांगला बाजारभावसुद्धा मिळतो. चिकूची लागवड ही कलम लावून केली जातात. गुटी कलम तसंच मृदुकाष्ठ कलम अशा दोन्ही प्रकारची कलम लागवडीसाठी उपलब्ध असतात. यामधून खिरणी या मूळकाडावर तयार केलेल्या मृदुकाष्ठ कलमांची निवड करणं जास्त योग्य आहे. लागवडीसाठी निवडलेलं कलम हे 1.5 ते 2 वर्षाचं आणि सुदृढ असावं. तसंच ही कलम शासकीय अथवा नोंदणीकृत रोपवाटिकेमधूनच खरेदी करावीत. मंडळी, लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक चिकूच्या कलमांना 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश तसंच 1 ते 2 घमेली चांगलं शेणखत द्यावं. त्यानंतर 20 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी या मात्रेच्या दुप्पट, तिप्पट, चौपट या प्रमाणात खतं वाढवत जावीत. मंडळी, फळधारणेपासून 150 ते 160 दिवसात फळं काढणीला तयार होतात. तेव्हा मंडळी, बाजारात मागणी असलेलं असं हे चिकूचं फळ आहे तेव्हा त्याची लागवड नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात चिकू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकतो.

0: आलेला आहे. आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय, की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात. एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय, की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. आणि कधी कधी जेनेटिक पण असतं, म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात आणि ती पण स्त्रीला जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार श्रोतेहो. नमस्कार.
1: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
2: हो, तथा आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन. आम्लवर्षण, ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण

0: ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा जी आपण मगाशी 5.6 म्हटली त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर म्हणजे फोटोसिंथेसिस, हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो त्याची वाढ खुंटते आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते, त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील ॲक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड ड्रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग होता गावती, त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येक

की एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे.
गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं.

मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहू ना आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 3:55 होत आहेत. आमची पहिली प्रसारण सभा आता इथे सुरू होते. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान DTH प्रसारण आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. नमस्कार, मी अनघा योगेश मगदूम आपल्या सर्वांचं आमच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आहेत तेव्हा आजच्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करते. श्रोते हो, ठीक 5 वाजता मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. तर 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी उद्या होईल तर येत्या गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ही आहे आजची आमची दुसरी सभा. या दुसऱ्या सभेत श्रोते हो आपलं मी पुनश्च स्वागत करते. संध्याकाळचे 5:02:30 झालेत. आता ऐकूया कार्यक्रम गीतसंध्या. आज आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट गीत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला मी आपल्याला ऐकवते दोस्त माझा मस्त या चित्रपटातील गीत. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीतकार आहेत सुहासचंद्र कुलकर्णी.

0: सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत मंजिरी गोखले यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या हिमालयीन ट्रेक विषयी. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
1: रात्रीच्या वेळचं जे आकाश आहे ते जसं मी तिथे बघितलं तसं मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नाही. अक्षरशः म्हणजे पूर्ण मिट्ट काळोख, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे त्यामुळे पूर्ण मिट्ट काळोख. आणि एवढ्या उंचीवर आपण गेल्यामुळे जणू काही तारे आपल्या हाताला लागतील इतके लाखो करोडो तारे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. आणि ते अक्षरशः झुमरासारखे आपल्या डोक्यावरती लटकत होते आणि प्रचंड ब्राईट, त्यामुळे हा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय आहे. आणि ह्याच्यासाठी परत परत जावं असं सुद्धा मला वाटतं की असे अनुभव अशा ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. हा खूपच छान नजारा मला बघायला मिळाला.
0: तेव्हा श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, गीतसंध्या कार्यक्रमात आता मी ऐकवतीये हृदयस्पर्शी या चित्रपटातील श्रीधर फडके यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत. संगीतकार श्रीधर फडके.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
1: सादर करते विवेक पानखर।

गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐकवते शेम टू शेम या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आहेत विनय मांडके आणि रवींद्र साठे. गीतकार विवेक आपटे आणि संगीतकार आहेत अनिल मोहिले.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: गीतसंध्या या कार्यक्रमाचा श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत। सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत अरुण पौडवाल यांचं।

माझं घर माझं संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, चित्रपट गीतांचा आनंद आपण पुन्हा घेणार आहोत संध्याकाळी 6:10 गीतबहार या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, युवक दोस्तांसाठी आपण नेहमीच ऐकत असतो कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात तन्वी गुंडिये सोबत विक्रांत आव्हाड यांचं काव्यवाचन आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही निर्मिती आहे. तेव्हा श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मंडळी, काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये, माझ्या सोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाडकडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का त्याच्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते. तर असंच

0: मी तिच्यासाठी काय लिहीन तर, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळजावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
1: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
0: हो, अगदीच. मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
1: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
0: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे, सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचा तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला, तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते. आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवीपासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर, तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं, कारण ते सुद्धा मी 5वीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
1: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
0: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाऊल

0: वाचतोय सौमित्रांचं.
1: सौमित्रांचं
0: तर ह्या तिघांचाही अगदी, या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी, आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
1: यापुढे काय ऐकवशील?
0: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे, आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो, आपण विरह म्हणतो, आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठल्याही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचं मुलावर, मुलाचं आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो, आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
1: अच्छा.
0: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं, दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे. नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का? सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं, पानाला कुणाची संगत असते रानोरान, पानाला कुणाची संगत असते रानोरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं. आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी माया नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी माया नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माया सांग कुठं तुझं माहेर सासर, नदी माया सांग कुठं तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पैल तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू ते समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खरं तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई।

0: आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय येतो. महाराष्ट्र म्हटलं की विठ्ठल आणि रुक्मिणी येत्याच. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा. रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे, कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय आहे. मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो. तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार, किंवा आपल्याला त्रास होतोय यार, आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू, झोपून जाऊ, किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो, आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये, इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आपण ट्यून केलंय 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, ही आमची दुसरी सभा आहे.

श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 6:10 असेल गीतबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 6:35 लोकसंगीताचा आनंद घेणार आहोत. मात्र त्याआधी 6:00 हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या. ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: And Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar expressed grief and paid tribute to the legendary singer. And that is the end of this news bulletin.
1: किलोहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 6:10 आणि 21 सेकंद झालेत. आता ऐकूया कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात ऐकवते दिवाना मस्ताना या चित्रपटातील उदित नारायण, विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. ही रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

आकाशवाणी रत्नागिरी श्रोतेहो यानंतर 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अतिरिच्य 19 पदकानि विजितानि। पदकतालिकायां भारतेन द्वितीयं स्थानं प्राप्तम्। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना 22वीं एशिया महाद्वीपीयायां अण्डर 20 एथलेटिक्स चैम्पियनशिप इति स्पर्धामालिकायां 10 स्वर्ण पदकानि समेत्य 19 पदकानि प्राप्तवद्भ्यः भारतीय दलेभ्यः वर्धापनानि प्रदत्तानि। प्रधानमन्त्रिणा उक्तं यत् इमे युवानः भारतस्य कीर्तिं विश्वस्तरे प्रापयितुं निरन्तरं प्रयत्नं कुर्वन्ति। एतेषाम् उज्ज्वल भविष्याय प्रधानमन्त्रिणा शुभकामनाः प्रदत्ताः इति वार्ताः।
1: 1143 किलोहर्ट्स वर 101.5 मेगाहर्ट्स एफएम वाहिनीवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा। संध्याकाळचे 6:30 झालेत, अर्थातच आता सांगणार आहोत कार्यक्रमांची रूपरेषा। यामध्ये आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती आपण ऐकूया।

या रूपरेषेनंतर 6:35 लोकसंगीताचा आनंद घेणार आहोत. 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमानी वर्तक यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, त्याचबरोबर मुंबई केंद्रावरून रात्री 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली या कार्यक्रमाचा भाग

कृषीवाणी यामध्ये दर्जेदार उत्पादनासाठी बीज प्रक्रिया या विषयावरची माहिती घ्याल वाचनस्वर विद्या तावडे यांचा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. उद्या या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित होईल. 6:50 आणि 2:10 प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. उद्या या मुलाखतीचा भाग दुसरा प्रसारित होईल. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम ऐकाल. तर 7:45 असेल भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, 8:40 उद्या संतवाणी हा कार्यक्रम प्रसारित होईल. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. उद्या या कार्यक्रमात संत रोहिदास यांच्या विषयावरची माहिती आपण ऐकणार आहोत. लेखन आहे सुरेंद्र घुडे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. श्रोते हो, 9:30 प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये हौशी रंगभूमीवरील स्त्री कलाकार रक्षिता पालव यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, 10:00 ऑल इंडिया रेडिओ 90 च्या निमित्तानं आकाशवाणी संचित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम असेल उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल सादरकर्त्या वंदना मुसळे. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये 12:00 प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन केले स्मिता जोगळेकर यांनी आणि याच कार्यक्रमात कायदा समजून घेऊया या मालिकेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. 1:05 ऐकाल गीतबहार. 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. तर श्रोते हो, 2:30 प्रसारित होणाऱ्या नादब्रह्म या कार्यक्रमात विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकणार आहोत. ही होती उद्याच्या आमच्या पहिल्या सभेची रूपरेषा. आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00 उद्या. या सभेत 5:02 गीतसंध्या. 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा युववाणी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 असेल गीतबहार. 6:30 सांगू कार्यक्रमांची लोक रूपरेषा. श्रोते हो, उद्या 6:35 प्रसारित होणाऱ्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अधिक महिन्याचे महत्व या विषयावरती कीर्तन. कीर्तनकार आहेत ह भ भ सायली मुळे दामले. त्यांना तबला साथ केले केदार साठे. हार्मोनियम साथ महेश दामले. निर्मिती सहाय्य आहे पूर्णिमा साठे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 प्रसारित होणाऱ्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भात रोपवाटिकेची तयारी याविषयी डॉक्टर निलेश सोनोने यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7:15 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. तर 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात पूर्वी मुखर्जी यांनी गायलेला राग रामदास मल्हार आपण ऐकणार आहोत. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, हे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. 6:37 आणि 24 सेकंद झालेत. आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:37 आणि 55 सेकंद झालीत. आनंद घेणार आहोत लोकसंगीताचा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी करते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचनेनं. याला संगीत दिले हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि श्रोते हो या गीताला स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेलं हे काव्य आपण ऐकलं. मुख्य स्वरूपा लता मंगेशकर यांचं आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शाहीर पिराजीराव सरनाईक आणि पार्टी यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
1: शंभो शिवशंकर हर हर हर हर.

0: तुमचं नाव?
1: या बया, माझं नाव आहे, माझं नाव हाय सगुणा।
0: गुणा?
1: येस, गुणा नव्हा, सगुणा हाय सगुणा।
0: असं असं धर्म।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात लोकसंगीताचा कार्यक्रमात. आता ऐकवतीये शैला चिखले यांच्या मुख्य स्वरातील ज्ञानगीत. ही रचना ज्ञानगीत यांची असून संगीतकार सुद्धा आहेत ज्ञानगीत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकार्याने गायलेलं हे गीत. ही रचना विठ्ठल उमप यांचीच.

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरा श्रोतेहो आपण हरेंद्र जाधव यांचं गीत ऐकलं आणि त्याला संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजतात. अर्थातच ही वेळ आहे प्रादेशिक बातम्यांची. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी.

0: देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF-वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे, तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत ST सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री.

0: 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: श्रोते हो, आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 7:11:05 झालेत. श्रोते हो, आता आमच्या काही विशेष कार्यक्रमांविषयी.
2: श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत मंजिरी गोखले यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या हिमालयीन ट्रेक विषयी. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
3: रात्रीच्या वेळचं जे आकाश आहे ते जसं मी तिथे बघितलं तसं मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नाही. अक्षरशः म्हणजे पूर्ण मिट्ट काळोख, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे त्यामुळे पूर्ण मिट्ट काळोख. आणि एवढ्या उंचीवर आपण गेल्यामुळे जणू काही तारे आपल्या हाताला लागतील इतके लाखो करोडो तारे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. आणि ते अक्षरशः झुमऱ्यासारखे आपल्या डोक्यावरती लटकत होते आणि प्रचंड ब्राईट, त्यामुळे हा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय आहे. आणि ह्याच्यासाठी परत परत जावं असं सुद्धा मला वाटतं की असे अनुभव अशा ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. हा खूपच छान नजारा मला बघायला मिळाला.
2: तेव्हा श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 11:43 KHz 101.5.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 माझं आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व

0: कमावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे, हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात, त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे, तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधानं देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जर सूत्र सरकारनी देशामध्ये रुजवलं, मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं, तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे, म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य, यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजना योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न

0: झालेला आहे. किसान रेल्वे या फळे भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेल्वेची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल, इथेनॉलमध्ये अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ती आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ती आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि AI शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज राज्यस्तरीय प्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या शेतातला माल उत्पादित झाला की आपण त्याला काढल्यानंतर लगेच मार्केटमध्ये घेऊन जातो. याला बऱ्याचशा अंशी कारण असं आहे की एकतर आपला माल नाशवंत असतो आणि दुसरं आपल्याकडे स्टोरेज हाऊस किंवा पोस्ट हार्वेस्टिंगची मॅनेजमेंट म्हणजे एकूणच काढणीपश्चातचं जे काही तंत्रज्ञान आहे याची जी कमतरता आहे यामुळे आपल्याला आपला माल लगेचच मार्केटला नेऊन विक्री करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी ह्या गावातले काही मित्रांनी ह्या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा.
2: कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही सगळे गावात होतो आणि गावात असताना ज्या शेतीच्या समस्या ज्या आमच्या आई वडिलांकडच्या ज्या समस्या होत्या जे शेतकरी होते त्या आम्ही बघत होतो पण कोविडच्या दरम्यान त्या खूप जवळून बघायला मिळाल्या आणि जो एक वेळ मिळाला त्या काळामध्ये त्याच्यात ह्या काही संकल्पना अशा सुचल्या की आपला शेतमाल एवढा वाया जातो किंवा जेव्हा शेतमाल खूप असतो तेव्हा त्याला बाजारभाव मिळत नाही. ह्या दोन समस्या भारतात किंवा जगभरात प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत तर त्याला एक सोपं सोल्युशन ज्याला अगदी ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करता येईल त्या दृष्टीने आमचं एक विचारसरणी सुरू झाली आणि त्यातून ही संकल्पना आम्हाला आली. अनेक गोष्टी म्हणजे वाळवून साठवणूक करणं हा एक हजारो वर्षांपासून मनुष्याने केलेला प्रयोग आहे पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि त्याच्यातून मिळालेलं उत्पन्नाने ग्राहक आणि इंडस्ट्री ह्या दोघांनाही आपल्याला एक पूरक माल पुरवता येईल आणि शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल ह्या विचाराने ही पूर्ण संकल्पना आम्ही सुरू केली.
1: तुमचे हे जे काही मित्र आहेत यामध्ये आपण हिमाली मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत, आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
2: तर मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मागची जवळजवळ 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये अनेक लेवलवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीशी नेहमी जुळून राहिलो. आमचं गाव मुंबईपासून जवळ असल्याने नेहमी आम्ही गावाशी आणि शेतीशी जुळून राहिलो आणि हे जेव्हा आमची संकल्पना पुढे आली तेव्हा पूर्ण आम्ही झोकून दिलं ह्याच्यामध्ये. रिसर्च ह्या लेवलपर्यंत केला की आम्ही जे डेव्हलप केलं ह्याच्यातनं एक जे सोलर ड्रायर त्याला आता भारत सरकारचं एक पेटंट मानांकन मिळालेलं आहे आणि हे डेव्हलप करताना तीन प्रामुख्याने गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकरी आणि महिलांना ते वापरण्यास सोपं कसं जाईल, त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कसं नाही लागणार आणि ते भारतभरात कुठल्याही शेतावर कुठेही ठेवून ते वापरता आलं पाहिजे. तर ह्या तीन गोष्टींवर आम्ही काम केलं आणि आता जेव्हा आपण पेटंट मिळालं म्हणतो तर त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की एक तर टाइम एफिशियन्सी, दुसरं हायजीन आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण नॅचरली प्रोसेस करतो तर त्याचं रंग चव त्याचं ज्याला टेक्स्चर आपण म्हणतो खाल्यावर जे आपल्याला त्याचा अनुभव येतो ती जास्तीत जास्त आपण कशी टिकवू शकतो तर ह्या निकषांवर जे रिझल्ट मिळाले तर त्या अनुषंगाने आम्हाला हे आता पेटंट्स आम्हाला ग्रांट झालेले आहेत.
1: हिमाली मॅडम आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
3: मी हिमाली दीपेश वर्तक, ह्युमन रिसोर्सेस मध्ये माझं MBA केलंय आणि सिमिलरली जसं निनादने आधी सांगितलं म्हणजे आमचे आई वडील खूप पूर्वीपासून शेतामध्ये काम करायचे, आजूबाजूला बघितलंय पण जे लॉकडाऊन मध्ये आम्हाला जो इतका क्लोजली बघायला मिळाला एक्सपिरियन्स त्याच्यावरून ही संकल्पना आम्हाला सगळ्यांनाच पटली आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र मिळून इथे काहीतरी केलं पाहिजे फूड प्रोसेसिंग मध्ये आणि त्यातून ही संकल्पना आली.
2: आता असं बघितलं तर हिमालीची आई मागची 30 वर्ष

0: झाली, लोणची वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी बनवतात आणि अनेक शेतकरी आपल्या घरामध्ये काही ना काही प्रोसेस करत असतो, पण त्याला एक प्रोफेशनल स्वरूप कसं द्यायचं, त्याला मार्केटपर्यंत कसं पोचवायचं आणि त्याला स्केल कसं करायचं, ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी शेती करणार का ह्या गोष्टी करणार, म्हणजे शेवटी एका माणसाकडे वेळ आणि त्याचं जे केपेबिलिटीज आहेत ते लिमिटेड आहेत, तर त्या लिमिटेड केपेबिलिटीज मधून मॅक्सिमम आउटपुट आपल्याला कसा घेता येईल, तर तो एक पूर्ण म्हणजे हिमालीच्या आईला आज मी 20 वर्ष ओळखतो आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते, पण त्या गोष्टींचं खरं आउटपुट ज्याला म्हणतो की बेनिफिट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतील, ते खूप म्हणजे मनापासून आम्हाला वाटायचं आणि ते आम्ही मागचे 4-5 वर्ष करतोय ह्याचा आम्हाला आता खूप आनंदही आहे.
1: तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला प्रयोग हे वेगवेगळ्या कृषी मालाचं प्रोसेसिंग करणं असेल यावर सुरुवात केली का सुरुवातीला सोलार ड्रायरचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले, नेमकं सुरुवात कशी झाली होती?
0: तर आम्ही पहिला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोलर ड्रायर्स किंवा इतर ड्रायिंग टेक्नॉलॉजीज बघितले, हिमाली आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो, आम्ही मशीन ड्रायर्स बघितले, स्प्रे ड्रायर्स बघितले, पण ते शेतकऱ्यांना वापरण्याजोग नव्हते.
2: म्हणजे फ्रीज ड्राइंग आपण बघितलं तर त्याची किंमत क्रोर्स मध्ये येते, तर तो सेटअप तर एक माणूस किंवा 10 माणूस मिळून होऊ शकत नाही. दुसरा आहे स्प्रे ड्राइंग, स्प्रे ड्राइंगचा पण सेटअप काही लॅक्स मध्ये असेल, तो सुद्धा तेवढा फिजिबल नाही आहे शेतकऱ्यांसाठी. प्लस स्प्रे ड्राइंग मध्ये क्वालिटीचा काही हे नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पल्प केल्या जातात आणि ती टाकते. म्हणून आत्ता मार्केटमध्ये ज्या उपलब्ध जास्तीत जास्त पावडर्स कमी किमतीत उपलब्ध असतात व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या, त्या स्प्रे ड्राईड आहेत. तर आम्हाला क्वालिटी आणि हायजीन प्लस इकॉनॉमिक, म्हणजे ते वापरायला सोपं प्लस परवडण्याजोग असं करण्यासाठी सोलार ड्रायर ही एक बेस्ट पद्धत आम्हाला वाटली.
1: तुम्ही जो काही हा सोलार ड्रायर डेव्हलप केलेला आहे याला तुम्ही म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही पेटंट प्राप्त केलेलं आहे, तर एकूणच नेमकं ह्या सोलार ड्रायरचे वैशिष्ट्य काय आहेत की ज्याच्यासाठी त्याला पेटंट तुम्हाला प्राप्त झालं?
0: तर ह्या सोलार ड्रायरच्या पेटंटमध्ये मी आणि आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत प्रियांका राऊत, त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मित्र निमिष राऊत, दोघांचं टेक्निकल सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि एखादी वस्तू जेव्हा आपण सुकवतो तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे ड्रायरमध्ये 2 प्रकारच्या प्लेट वापरल्या जातात, एक तर ती जाळीदार प्लेट असतं किंवा मग ती एक फ्लॅट प्लेट असते, लोखंडी प्लेट असते, म्हणजे कुठल्याही आपण जे मेटल प्लेट जे म्हणतो स्टेनलेस स्टीलची फूड ग्रेड, ह्या दोन्ही प्लेट फूड ग्रेड असतात. आता जी जाळीदार प्लेट असते त्या जाळीदार प्लेटमध्ये तेवढी उष्णता साठू नाही शकत, ती जाळीदार प्लेट फक्त सूर्यकिरणाची जी गर्मी असते त्याने ते शेतमाल आहे ते सुकवत असतं. जी मेटल प्लेट असते ती मेटल प्लेट उष्णता जास्ती घेते, पण त्याच्या खालून त्याला जसं जाळीमध्ये खालून ही हवा लागणार, वरतूनही हवा जाणार, तर खालचा जो भाग असतो तर तो खालचा भाग कायम दबलेला राहतो, म्हणजे वरून गर्मी लागत असते, प्लेट गरम होत असते, पण ज्या फळाची किंवा भाजीची खालची जी बाजू त्या प्लेटला चिकटलेली आहे त्याची जी सुकवण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. तर हे दोन जे फॅक्टर्स होते त्यांचा आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं ज्याने की उष्णता ही मॅक्सिमाइज करता येईल आणि जे फळाचा खालचा पृष्ठभाग आहे तिकडूनच पाणी आपण जास्तीत जास्त एफिशियंटली कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला हे पेटंट मिळाले. आणि प्लस ड्रायर कम्प्लिटली डस्ट फ्री आहे, त्याला एक वरतून जे कव्हर आहे ते पॉलिकार्बोनेट कव्हर आहे, तर त्याने सूर्याच्या युव्ही रेज पूर्ण फिल्टर होतात, युव्ही रेजमुळे मेनली रंग आणि न्यूट्रिएंट्स ह्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो, जो आपला पारंपरिक सुकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे. फळ भाज्यांचे न्यूट्रिएंट्स आणि रंग, शेवटी आपल्याला एखादा चांगली मार्केटिंग करायची असेल तर तो पदार्थ दिसलाही सुंदर पाहिजे, तर ते पण ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे.
1: एकूणच आतापर्यंत ह्या सोलार ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही कुठकुठल्या प्रकारचे फळ असतील, कुठकुठल्या प्रकारच्या भाज्या असतील की ज्यांना तुम्ही याच्यात ड्राय करून बघितलेलं आहे?
2: आता आमच्या पालघर आणि बोर्डी डहाणू एरियामध्ये आता फळांपासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त चिक्कू, सध्या चिक्कू हाच आमचा हिरो आहे. चिकू आंबा, तर चिकूचे चिप्स आहेत, चिकूची पावडर आहे, आंब्याचे चिप्स आहेत, केळी खूप असतात आमच्या रिजन मध्ये, त्याच्यामुळे आम्ही केळी सुकवतो, कच्च्या केळ्यांची पावडर सुद्धा बनवतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सूप मध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे थिकनेस साठी जे वापरलं जातं ते अनहेल्दी असतं, पण तुम्ही कच्च्या केळ्याची पावडर सूप थिकनर म्हणून वापरू शकता, त्याचे कटलेट बनवू शकता, सुक्या केळ्यांची पावडर, सुके केळी, सुके

0: केळ्याच्या चिप्स.
1: म्हणजे एक विषय असतो नेहमी जो शेतकऱ्यांचं फळ भाजीपाला आणि वनस्पती, पण आता महाराष्ट्र शासनाने मच्छीमारी पण शेती दर्जामध्ये घेतलेलं आहे, तर ह्या ड्रायरवर जे मासे सुकवले जातात ते पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुकवले जातात. आणि जी पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे की थोडीशी हायजेनिक नसते ती, तरी आपल्याला सुके मासे अनेक लोकांना आवडतात आणि आम्ही बंदरपट्टीला राहतो, तर ह्याच्यात फिश ड्राइंग पण खूप एफिशियंटली होते. जवळजवळ 50 ते 55 विविध प्रकारचे फळ भाजीपाला वनस्पती वर प्रयोग झालेले.
2: पारंपरिक पद्धतीने मासे सुकवण्याच्या पद्धतीमध्ये किती वेळ लागतो आणि सोलार ड्रायरच्या माध्यमातून सुकवण्यासाठी किती वेळ लागतो?
1: युनिव्हर्सली जे आम्ही एक्सपेरिमेंट केलेत, तर हा सोलार ड्रायर पारंपरिक पद्धतीचा 75% टाइम कमी करतो. म्हणजे जिथे 4 दिवस लागतात तिथे 1 दिवस लागतो. हे युनिव्हर्स म्हणजे मासे असून द्या, फळभाजीपाला असून द्या, इतर ड्रायरच्या तुलनेतही जवळजवळ 35 to 40% एफिशियन्सी आपल्याला मिळते.
2: सोलार ड्रायरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सोलार ड्रायरच्या माध्यमातून आपण जेव्हा कुठलाही माल सुकवण्यासाठी घेतो, सोलार ड्रायरची जी साईज आहे, एक तर आपल्याला त्याला बाहेर ठेवणं आहे आणि दुसरी गोष्ट असे आपण किती सोलार ड्रायर लावू शकतो की जेणेकरून माझा सगळा माल सुकवला जाईल, मग अशा वेळेस आपण काय करतो?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण सोलार ड्रायर जेव्हा आम्ही डेव्हलप करायला घेतलं तेव्हा इंडस्ट्रीच्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती ड्रायर बनवणार आणि किती प्रोसेस करू शकणार, तर तो एक खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे की चला मी माझ्या शेतावर दिवसाला 50 किलो प्रोसेस केलं, हिमालीने दुसरे 50 किलो केलं, तर असं किती होणार? ते जेव्हा आम्ही मॉडेल बघितलं तर खरंच शक्य नव्हतं की इंडस्ट्रीला तर 500 किलो माल पाहिजे, किंवा एखादा बिझनेस उभा करायचा तर आपल्याला वर्षाला टनाने टनाने आपल्याला माल निर्मित करायला लागणार. तर त्याच्यावर मग हिमाली आणि प्रियांका आणि आम्ही खूप ह्याच्यावर विचार केला आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की सोलर ड्राइंग डिसेंट्रलाइज केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना एक थोडीशी हाक दिली की असं असं आहे, तुम्ही हे सुरू करा, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जे काय बनवाल ते आम्ही सगळं विकत घेऊ. आणि तो जो अश्युरन्स होता त्या अश्युरन्समुळे मग हळूहळू का होईना पण लोक आमच्या बरोबर जुळत गेले आणि आता अनेक म्हणजे विशेष करून ज्या म्हणजे शेतकरी बाई घरही सांभाळतात, शेतीही बघतात, मुलांचंही म्हणजे संगोपन करतात, त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाही किंवा इतर रोजगार शक्य नसतो, पण दिवसातले 2-3 तास अवेलेबल असतात. तर अशा ज्या आमच्या भागातल्या ज्या बायका होत्या त्यांची साथ आम्हाला सर्वात जास्ती मिळाली आणि फायदाही त्यांना सर्वात जास्ती झाला.
2: अशा पद्धतीने या मार्गाने आतापर्यंत तुम्ही किती जणांपर्यंत, किती महिलांना यामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकला?
3: जवळपास 20 महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडून आपण सगळा शेतमाल सोर्स करतो. तसं पाहायला गेलं तर आपण 80 ते 100 शेतकऱ्यांसोबत जोडलोय. आपण 1-2 ठिकाणी आपला सोलार ड्रायर सुद्धा डिस्प्लेला ठेवलाय. तो किती सोपा आहे आणि किती एफिशियंट आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलवून एकत्र त्यांना माहिती दिलेली आहे.
2: आता आपण थोडंसं तुमच्या ह्या युनिटमधून किंवा तुमचे जे काही सहकारी असतील ज्यांना तुम्ही सोलार ड्रायर देऊन त्यांच्याकडनं माल सुकवून घेता, अशा पद्धतीने हा जो काही माल तयार झाला आहे त्याचं एक पॅकेजिंग याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आणि त्यानंतर त्याची तुम्ही मार्केटिंग कशी करतायत, ग्राहकापर्यंत तुमचा हा माल तुम्ही कसा पोहोचवतायत याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तर मार्केटिंग हा खूप म्हणजे महत्त्वाचा विषय ठरला आमच्या पूर्ण ह्या सेटअपमध्ये. एक फायदा हा झाला की आम्ही सगळे कुठे ना कुठे कॉर्पोरेटमध्ये आम्ही नोकरी करत होतो, त्या अनुभवातून एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आम्ही उभी केली. आमचं गाव समुद्रकिनारी आहे आणि एक वीकेंड डेस्टिनेशन आहे, तर खूप टुरिस्ट येतात. बोर्डी डहाणू हा जो परिसर आहे, आमचं एक फार्मवर जिथे आमचं प्रोसेसिंग सेंटर होतं तिथेच आम्ही एक आमचं स्टोअर उभं केलं आणि ते स्टोअर एक पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर बनवलं. म्हणजे जेव्हा तिथे टुरिस्ट यायला लागले तर त्यांना पूर्ण एक फार्मचं एक्सपिरियन्स, चिकू, आंबा, नारळ, आवळा हे सगळं, पूर्ण केळी ह्या बागायतीमध्ये ते फिरायचे, तिथून मग तो माल कसा प्रोसेसिंगला येतो तो सोलर ड्रायरवर ते स्वतः कट करायला लागले आणि त्याच्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की लोकांना खरंच हे बघायचं आहे, ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. शहरातल्या लोकांना आणि विशेष करून लहान मुलांना तर हे बघायलाच मिळत नाही आणि हळूहळू त्या स्टोअरला खूप चांगली चालना मिळत गेली मग आम्ही ऑनलाईन सेलिंग चालू केलं अनेक प्लॅटफॉर्म्सवर. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गिरायकाचा प्रॉब्लेम आपल्याला कळतोय का, हा खूप मोठा प्रश्न होता. जेव्हा चिकू आम्ही बघितलं तर शेतकऱ्यांचा

0: प्रॉब्लेम तर आम्हाला माहिती होता, पण मार्केटचा प्रॉब्लेम काय? चिकूचं आम्ही ॲप्लिकेशन बघितलं, चिकू मिल्कशेक आईस्क्रीम कुल्फी हा जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो. मग तो बघितलं की आमच्या शेतातून माल जातोय APMC ला, APMC कडून कोणीतरी प्रोसेस करणारा तो विकत घेतोय, मग तो फ्रोझन करतो आणि तो पूर्ण मुंबई पुणे आणि अनेक शहरांमध्ये तो फ्रोझन चिकू सगळ्यांकडे पुरवतो, मग त्याचं आईस्क्रीम बनतं, मिल्कशेक बनतं. आम्ही म्हटलं की एवढी मोठी सप्लाय चेन आहे, ही एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही शेतकरी डायरेक्टली हे पुरवू शकलो तर जेव्हा हा सुकलेला चिकूतून आम्ही स्वतः मिल्कशेक्स बनवले, आम्ही आईस्क्रीम्स बनवली, तर आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला आणि तो एक्सपेरिमेंट आम्ही घेऊन मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो. तर आता आम्हाला सांगायला खूप अभिमान आहे की भारतातल्या काही मोठे ब्रँड्स चिकू आईस्क्रीम बनवायला आमचा सुकवलेला चिकू वापरतात. तर हा जो एक पूर्ण प्रवास आहे आणि खडतर होता, पहिली 2-3 वर्ष तर खूप कठीण होते.
1: एकूणच कुठलाही व्यवसाय सुरुवात करायचा म्हटला तर सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन हे सगळं काही सुरू केलंय, तर मग एकूणच भांडवल कसं उपलब्ध करून घेतलं? आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या ह्या 5-6 वर्षांमध्ये या संपूर्ण युनिटचं, तुमच्या या व्यवसायाचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय?
0: आमचा कॉन्सेप्टच हा होता की कमी भांडवलात जास्ती आउटपुट आपल्याला कसं काढता येईल. तर तसं बघितलं तर आम्ही ह्या सगळ्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती जर कुठलं भांडवल लागलं असेल तर आमच्या सगळ्यांचा वेळ आणि आमची जी काय मेहनत आहे आणि जी आमची एक स्ट्रॅटर्जी किंवा ज्याला आपण बुद्धी जी लागली, म्हणजे आमची जे इंटलेक्ट जो लागला ह्याच्यामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. पैसे आमी खरंच खूप कमी इन्व्हेस्ट केलेत ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं हिमालीने सांगितलं की जे मोठमोठे फॅक्टरी टाकणं, मोठमोठे मशीन्स घेण्यापेक्षा तोच आउटपुट जर आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा काढता येईल, तर भांडवल काही खूप लागलं नाही. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, म्हणजे आपला जो पालघर जिल्हा आहे तो एवढा कृषी संपन्न आहे की आम्हाला ती रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, एक म्हणजे दोन गोष्टी होत्या, आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट बनवायचं होतं त्याच्यामुळे रॉ मटेरियलची क्वालिटी खूप महत्वाची होती, त्याच्यात आपण काही टाकून त्याला बदल नाही करतो. तर क्वालिटी आणि लो कॉस्ट हे आम्हाला दोन्ही मुबलक उपलब्ध झालं. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं तर एक ॲस्पेक्ट असा होता की आमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. हिमाली HR मध्ये माझी वाईफ ती फायनान्समधून आहे, प्रियांकाही फायनान्सचं बऱ्यापैकी ज्ञान ठेवते, मला स्वतः परचेसिंग आणि सप्लाय चेनचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, आमचे दुसरे पार्टनर आहेत जे निमिष ते टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहेत. तर हे जी टीम आमची बनली त्याच्यातून अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज झाल्या. म्हणजे जो एक पूर्ण कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असतो तो एका ॲग्री बिझनेसमध्ये चॅनलाइज आम्हाला करता आला आणि प्रत्येक माणूस वेगळ्या क्षेत्रातनं असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे
2: असं आम्हाला आउटसोर्स जास्त करायची,
0: डिपार्टमेंट बनवायची गरज नाही लागली, आमच्याकडे सगळी डिपार्टमेंट इनहाऊस होती.
1: सोलर ड्रायरच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण एक मुद्दा इथे आपण डिस्कस केला की किती मोठ्या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो, आणि त्याला एक छोटंसं उत्तर तुम्ही तुमच्या ह्या प्रयोगातनं एक दिसून आलं की आपण जर याचं विकेंद्रीकरण केलं, एकाच व्यक्तीने 10 सोलर ड्रायर घेण्यापेक्षा 10 व्यक्तींनी 2-2 सोलर ड्रायर जर घेतले तर याची खूप मोठी ताकद आपल्याला जाणवेल. अशाच पद्धतीने याच मार्गी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे याच्याकडे तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं बघता?
0: म्हणजे ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे सध्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी. जेव्हा हे मॉडेल बिल्ड केलं तर सुरुवातीला अनेक ठिकाणी आम्ही अप्लाय करायचो, आम्ही एक रेकॉग्नाइज स्टार्टअप कंपनी आहेत. स्टार्टअप इंडियाच्या इनिशिएटिव्हमधून इन्क्युबेशनसाठी आम्ही खूप ठिकाणी अप्लाय केलं. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही 20-25 वर्ष आम्ही काम केलं म्हणजे आम्हाला सगळं येते. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंदची जी म्हणजे NDDBची जी संस्था आहे, आज भारतातली रुरल मॅनेजमेंटची सर्वात नावाजलेली संस्था आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आमचं मॉडेल दाखवलं. आम्ही टेक्नोसर्व इंडिया म्हणून जे एक व्हिसा फाउंडेशन कडून ती चालवली जाते त्यांच्याकडे गेलो. तर इनिशियली ते मॉडेल आम्ही बिल्ड केलं की हे कसं करता येईल, आणि त्याच्यात आम्हाला ह्या 2 संस्थांचं सुरुवातीला खूप मदत मिळाली. नंतर स्टार्टअप इंडियाचे अनेक प्रोग्राम आणि भारताचं जे GIF म्हणतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन, सौभाग्याने डाणू बोर्डीचा चिकू हा GI टॅग्ड आहे, तर आम्हाला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेअर्स एक्झिबिशन्समध्ये आम्हाला सहभागी होता आलं. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जी विचारताय ती खूप मोठी आहे. आता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये ही आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो एक स्कीम आहे त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळालं, आणि त्या अनुदानाचा पैसा आम्ही थोडा प्रमोशनमध्ये जेव्हा वापरला

0: आणि लोकांना ह्याचा अनुभव आला तर जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोन्ही जिल्हा परिषदांनी आमचा प्रयोग हा एक्सेप्ट केला आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 डिसेंबरपासनं सेस योजनेतून जवळजवळ 100 शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रायर आम्ही मागच्या 4-5 महिन्यात पोहोचवलेले आणि जो प्रत्येक शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतोय.
1: आता ह्या ज्या शेतकऱ्यांना सोलार ड्रायर दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केला आहे त्यांचा आतापर्यंत काय अनुभव असा काही सांगता येईल का?
0: पहिला तर हा खूप चांगल्या सबसिडीने सगळ्यांना सोलर ड्रायर मिळाला. दुसरी गोष्ट जेव्हा ते सोलर ड्रायर घेत होते हे शेतकरी तेव्हा आम्हाला विचारायचे की बघा आम्ही घेतोय पण आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्या. तर आम्ही म्हटलं की हो जर तुम्ही शेवग्याचा पाला आहे शेवग्याच्या शेंगाची पावडर आहे ज्या गोष्टींना आम्हाला माहिती होतं की डिमांड आहे पुदिन्याची पावडर आहे कढीपत्ता पावडर आहे कच्च्या केळ्याची पावडर आहे तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर आम्ही नक्की घेऊ. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की हा 100 पैकी एकही शेतकरी आमच्याकडे परत आला नाहीये की तुम्ही आम्ही बनवलेल्या वस्तू घ्या म्हणून.
1: म्हणजे हे 100 च्या 100 शेतकरी
0: काही ना काही
2: लेवलवरती
1: आणि ते त्यांच्याच लेवलला विक्री करतात. अरे वा, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरोघरी फ्रीज नावाचं एक मशीन पोहोचलं आणि त्यात आपल्याला असं लक्ष द्यायला लागलं की प्रत्येक गृहिणी मार्केटमधनं आणलेले फळ असेल भाजी असेल त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की जवळजवळ आठवडाभर ते त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. पण आता तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्या घरात फ्रीज आणावा आणि त्याला वापरावं की मग आपण एक सोलार ड्रायर आणावा आणि त्याला वापरावं, काय सांगाल?
2: फ्रीज तर प्रत्येकांकडे असतोच, ते एक शॉर्ट ड्युरेशन साठी स्टोरेज साठी चांगलं ऑप्शन आहे. तर जर प्रत्येकांकडे फ्रीज आहे तर सोलार ड्रायर का नसावा? कारण सोलार ड्रायर मध्ये जे ड्राय केलेले फळ भाज्या आहेत फ्रीज पेक्षाही जास्त ड्युरेशन साठी आपण साठवून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज अवेलेबल नव्हता तेव्हा आठवत असेल तर पावसाळा येण्याच्या आधी जेव्हा ऊन असायचं लख ऊन पडायचं तेव्हा आपले पूर्वज काय करायचे, पापड लोणचं सुकवणं बरेच म्हणजे तेव्हाच मासे सुकवणं आलं किंवा डाळींचे सांडगी बनवणं ते सुकवणं आलं, हे सगळं स्टोअर करून ठेवायचं सुकवून आणि ते आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहे. तर ह्या सोलार ड्रायर मध्ये तसेच ते डाळींची सांडगी सुकवणं मासे सुकवून ठेवणं हे जे स्टोरेज आहे ड्राय केलेलं ते तर पारंपरिक पद्धतीने केलेलं स्टोरेज आहे जे तर म्हणजे ज्यात आम्ही म्हणतो की एक्सपायरी जनरली आम्ही 6 मंथ्स ठेवतो पण तुम्ही बघाल तर हे 8 ते 8 महिने किंवा 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याला काहीही होत नाही. जनरली फंगस वगैरे कधी येतं जेव्हा त्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर असतं, ते कम्प्लिटली काढल्यानंतर हा तर अगदी म्हणजे 1-1-2-2 वर्ष सुद्धा साठवून ठेवू शकतो.
0: आणि विशेष म्हणजे काही पारंपरिक जे साठवणुकीचे प्रकार आहेत जसं खिशमिश झाली अंजीर झालं तर खिशमिश मध्ये केमिकल टाकूनच ते सुकवलं जातं पण आपल्या ड्रायर मध्ये सुकवलेल्या खिशमिशला द्राक्षाला कुठलंही केमिकल लावायची गरज नाही. अंजीर 2 दिवसात एवढं सुंदर सुकतं, कुठल्याही साखरेत ते बुडवलं जात नाही. तर हे जे गोष्टी आहेत की साखर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स कलर्स न वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अनेक गोष्टी, एक आपल्या कोकणातलं एक मोठं उत्पादन म्हणजे झालं कोकम आणि कोकम सुकवणं ही खूप एक टीडीएस प्रोसेस आहे, खूप म्हणजे त्याच्यात मेहनत आहे,
1: कठीण प्रोसेस आहे.
0: पण आपल्या ड्रायर मध्ये तेच कोकम 3 दिवसात काहीही न करता एवढं सुंदर सुकतं.
1: फक्त त्याची बाजू थोड्या थोड्या वेळाने बदलत राहायची,
0: बाजू म्हणजे अगदी 4 तासाने एकदा. म्हणजे त्याच्यामध्ये जी मेहनत आहे कोकमची ती जवळजवळ मी सांगतो की 70% तुमची मेहनत कमी होते. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत, जेवढा फ्लेवर म्हणजे मी बघितलंय की जे बाहेर आपण उघड्यावर कोकम सुकवतो ते नंतर धुवायला लागतं, म्हणजे तुम्ही अर्धा फ्लेवर त्याचा लूज करून टाकला पण ह्याच्यात तेही धुवायलाही लागत नाही, कम्प्लीट फ्लेवर आणि न्यूट्रिएंट्सचं रिटेन्शन होतं कारण ह्याच्यावर धूळ माती बसलीच नाही.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या शेतमालाचं प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सोलार ड्रायर काय करू शकतो आणि सोलार ड्रायरच्या वापराने आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संबंधित जाणून घेण्यासाठी आज आपण डहाणू तालुक्यातील निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक या उद्योजकांना आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी आतापर्यंत मागच्या 6-7 वर्षांमध्ये त्यांचा जो काही या व्यवसायातला अनुभव होता तो आपल्या सर्वांशी शेअर केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: धन्यवाद
3: मंडळी. आताच आपण सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार

0: आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं बैष्णाबाई चौधरी यांचं, संगीतकार वसंत पवार. मंडळी, आजचा माझा वार माझं शिवार कार्यक्रम इथेच संपतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: माझा आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आपण ट्यून केले 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहोत कथक नृत्यालंकार सोनम जाधव यांच्याशी केलेली बातचीत.
1: विद्यार्थिनींना शिकवता शिकवताच माझाही सराव आणि रियाज चालूच राहिला होता. फक्त खंड पडला होता याचा की पुढचा विचार मी आधी केला नव्हता. विचारत पर्यंत पूर्ण केलं पण अलंकार करावा का नाही करावा.
0: तर श्रोते हो, इंद्रधनुष्य हा कार्यक्रम नक्की ऐका 1143 किलो हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता उद्याच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. उद्या सकाळी 8:40 प्रसारित होणार आहे कार्यक्रम संतवाणी. यामध्ये संत रोहिदास यांच्या विषयावरची माहिती आपण ऐकाल. याचं लेखन केलंय सुरेंद्र घुडे यांनी. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, इंद्रधनुष्य हा मुलाखतींचा कार्यक्रम दररोज प्रसारित होतो सकाळी 9:30 वाजता. उद्या या कार्यक्रमामध्ये हौशी रंगभूमीवरील स्त्री कलाकार रक्षिता पालव यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

दुपारी 12 वाजता प्रसारित होतो कार्यक्रम वनिता मंडळ. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो. उद्या या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुती आपण ऐकणार आहोत. याचं लेखन केलंय स्मिता जोगळेकर यांनी आणि वनिता मंडळ याच कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. कायदा समजून घेऊया या मालेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याशी साधलेला संवाद. कार्यक्रम वनिता मंडळ प्रसारित होणार आहे दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि श्रोते हो, त्यानंतर 8:15 सुप्रसिद्ध गायिका दिवंगत सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेले श्रद्धांजलीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ। आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंगलाइंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान

0: दरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. युमिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष

0: उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. रात्रीचे 8:17 आणि 28 सेकंद झाले. श्रोतेहो आता ऐकणार आहोत हिंदी सुगम संगीत. कार्यक्रमात मधुरेंद्र वर्मा यांनी गायलेली शैलेंद्र यांची रचना ऐकवती आहे. संगीतकार आहेत याम सागर.

श्रीमती इंदूबाला यांनी गायलेलं संत मीराबाई यांचं हे भजन आपण ऐकलं. हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवते हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गीत.

उत्तराकेळकर यांनी गायलेली हिमांशु राय रावळ यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं सी अर्जुन यांचं. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता तलत महमूद यांना ऐकूया. कैफ अक्रमी यांची रचना, संगीत युनुस मलिक यांचं.

लक्ष्मीशंकर आणि पंकज मिश्रा यांच्या मुख्य स्वरातील हे गीत होतं नक्ष लायलपुरी यांचं आणि संगीत होतं स्वप्न सेनगुप्ता यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, तसंच त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी अनघा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या रजनीगंधा कार्यक्रमात ओढ, संवाद, समर्पण, वेदना, संघर्ष आणि अखेरचा मिलाफ या प्रेमाच्या भावनांचा गीताद्वारे आपण अनुभव घेणार आहोत। श्रोते हो, कधीकधी एखादं सौंदर्य शब्दांच्या पलीकडे जातं, डोळे पाहत राहतात आणि मन नकळत गाणं बनतं। मग म्हणावंसं वाटतं, हुस्न देखा तो खयालों को सजा ना आया, उसकी तारीफ में दिल को गुनगुना ना आया।
3: ये चांद सा रोशन चहे

प्रेम फक्त नजरेत नसतं, कधी ते स्वप्नात घर बांधतं आणि त्या घराच्या दारावर एकच नाव लिहिलेलं असतं. तेरी राहो में सपनों का नगर रखते है, हा मोहब्बत को ही अपना सफर रखते है.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहोत कथक नृत्यालंकार सोनम जाधव यांच्याशी केलेली बातचीत.
1: विद्यार्थिनींना शिकवता शिकवताच माझाही सराव आणि रियाज चालूच राहिला होता. फक्त खंड पडला होता याचा की पुढचा विचार मी आधी केला नव्हता. विचारत पर्यंत पूर्ण केलं पण अलंकार करावा का नाही करावा.
0: तर श्रोते हो, इंद्रधनुष्य हा कार्यक्रम नक्की ऐका 1143 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: रजनीगंधा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, जेव्हा दोन मनं एकाच भावनेत रंगतात तेव्हा काळ, जग आणि अंतर सगळं मागे पडतं. आज मौसमने भी चाहत का पैगाम दिया, दो दिलों को एक सुंदर सा अंजाम दिया.

श्रोते हो, कधी कधी प्रेमाला जग समजूनच घेत नाही आणि गर्दीतही दोन जीव एकटे पडतात. भीड में रहकर भी तना ही का आलम देखा, दो दिलों ने प्यार किया और जमाने को बदलते देखा.

श्रोतेहो आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमात आपण लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, अनुराधा पौडवाल आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेल्या गीतरचना ऐकल्यात. गीतकार हसरत जयपुरी, शकील बदायोनी, राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र, एस एच बिहारी आणि समीर होते. संगीतकार होते सचिन देव बर्मन, रवी लक्ष्मीकांत पॅरेलाल, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर आणि नदीम श्रवण. तर श्रोतेहो चित्रपट होते काश्मीर की कली, तेरे घर के सामने, संगम, साथी, दिल एक मंदिर, दो बदन आणि इंतकाम. श्रोते हो, या आजचा हा कार्यक्रमाची अर्थातच वेळ संपत आली आहे. रजनीगंधा या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत नव्या गाण्यांसह. तोपर्यंत अनघाला निरोप द्या. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 आणि 48 सेकंद झालेत। आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आता आपण ऐकूया।

नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतो पंडित जशराज यांनी गायलेला राग मारवा. नाद ब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे दोन्ही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.